0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठी विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया
1: 22 जुलै. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. गुरु आपल्याला अंतिम सुख दाखवतात. एक लहान मुलगा एका विहिरीजवळ उभा होता. त्याची एक वस्तू आत पडली होती त्या विहिरीमध्ये. ती काढण्यासाठी मी आत उडी मारतो असं तो मुलगा म्हणू लागला. त्याच्यावर तिथं होता तो एक मनुष्य त्याला म्हणाला, अरे बाळा तू असं करू नकोस, आत पडून बुडून जाशील. तरी पण तो ऐकेना. एवढ्यात त्याचा बाप तिथं आला. त्यानंही मुलाला पुष्कळ सांगून पाहिलं पण तो ऐकेना. मग त्या मुलाला बापानं धाक दाखवून आणि मार देऊन घरात नेलं. आता मुलाला मारलं म्हणून तुम्ही बापाला दोष द्याल का? एकुलता एक मुलगा नवस करून झालेला, त्याला जाऊ दिलं असतं तर काय झालं असतं असं म्हणाल का तुम्ही? नाही ना. तर मग गुरु तरी काय करत असतो? आपण विषय मागत असतो आणि ते दिले तर आपण त्यात बुडून मरू हे त्याला माहीत असतं. म्हणूनच तो आपल्याला त्यातून वाचवण्यासाठी 4 गोष्टी सांगून पाहतो. आपण तेही न ऐकलं तर तो आपत्ती वगैरे आणून धाक दाखवतो. आपण त्याबद्दल रडत असलो तरी तो आपल्याला त्यातून वर ओढतच असतो. आपण तर चांगले शिकले सवरलेले, त्या मुलाप्रमाणे अज्ञान नाही, चांगले वयस्कर, तरीसुद्धा आपल्याला विषयात उडी घ्यावीशी वाटते. गुरुनं सांगितलं लग्न करू नकोस तर आपण लग्न कधी होईल असं म्हणून त्याच्या पाठीला लागत असतो. आणि शेवटी तर गुरुला समजतच नाही, असं म्हणण्यापर्यंत आपली मजल जाते. सध्या दिसतं तेच सुख आपण खरं असं मानत असतो, पण अंतिम सुख काय हे गुरुला कळत असतं. म्हणून तो सध्या दिसणाऱ्या सुखापासून आपल्याला परावृत्त करत असतो. तेव्हा आपण गुरुवचनावर विश्वास ठेवून त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणं हेच श्रेयस्कर आहे. तो जे साधन सांगेल तेच करत राहावं, म्हणजे आपल्याला अंतिम सुखाचा लाभ होईल. गुरु आज्ञा करतो म्हणजे काय करतो? तर आपलं मन जिथं गुंतलं असेल तिथून त्याला काढण्याचा तो प्रयत्न करतो. भगवंत भक्ताची संकट नाहीशी करतो, म्हणजे त्याची प्रापंचिक संकट दूर करतो असं नाही. ती काय सहज दूर करता येतात, पण भक्ताला समाधानात ठेवून संकट सहन करण्याची शक्ती भगवंत देतो. भक्ताला तो नेहमी स्मरणात ठेवतो. असे भक्तच संतपदाला पोहोचतात. एखाद्या विद्वान माणसाची विद्वत्ता ओळखायला आपण थोडं तरी विद्वान झालं पाहिजे. त्याचप्रमाणे संत ओळखायला संतांच्या ठिकाणी असणारा गुण थोडा तरी आपल्या ठिकाणी असला पाहिजे. संतांचा मुख्य गुण म्हणजे ते भक्तीला चिकटलेले असतात. सत्पुरुषांचे बाहेरून वागण्याचे प्रकार त्या त्या देशकालमानानं निरनिराळे असतात, पण आतलं भगवंताचं प्रेम मात्र सर्वांचं एकच असतं. प्रापंचिक जन विषय प्राप्तीसाठी झटतात, पण विषय मागूनही जो देत नाही त्यापासून परावृत्त करतो तो संत. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

स्वतःच्या हक्काचे घर, प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380160508 किंवा 9130200888. स्वप्नातील घर, विश्वास बँकेचा आधार.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

होतात तेव्हा त्याच्यातील भेद समजून येतो. खुडल्यावरती सुकून जातात नाही तर ते चवटवीत असतात, त्याप्रमाणे भेद निर्माण होतो, एकाचं दुसऱ्याला कळत नाही. जाणीव रूपाने मात्र आत्म्याला भेद नाही, आत्मतत्वामध्ये भेद दिसतो, तो देह प्रकृतीमुळे भासतो. प्रत्येकाच्या ठाई दिसणारा वेगळेपणा हा देह स्वभावामुळे आहे हे बहुतेकांना माहिती आहे. हे पाहून ऐकून सुद्धा लोक जाणतात. तरी शहाणे लोक अंतर्मनाची परीक्षा घेतात, धूर्त लोक मात्र गुप्तपणे ते सगळं जाणतात. जो अनेकांचं पालन करतो तो अनेकांचं अंतःकरण समजावून घेतो, दूरस्थपणाने सगळं काही माहिती करून घेतो, आधी त्याचं मनोगत जाणून घेतो, मग विश्वास निर्माण करतो. अशा तऱ्हेनं प्राणी मात्र वर्तन करतात. स्मरणानंतर विस्मरण होतं याची अनेक उदाहरणं आहेत. आपण ठेवलेलं आपण विसरतो, आपल्यालाच आपलं आठवत नाही, काय बोललं हे आठवत नाही, मनामध्ये अनंत कल्पना उठतात, त्या कशा ठवकणार. असं हे चंचल चक्र, काही नीट काही वक्र. एखादा रंक असला किंवा इंद्रदेव जरी असला तरी स्मरण केल्यानंतर विस्मरण होतं. स्मरण म्हणजे देव, विस्मरण म्हणजे दानव. स्मरण विस्मरण असलेला असतो तो मानव असंच वर्णन करतात. म्हणून मानवी संपत्ती ही दैवी आणि दानवी अशी दोन प्रकारची असते. विवेकाद्वारे विवेक जाणावा, आत्म्याने आत्मा ओळखावा, डोळ्यांनी दर्पणात डोळा पाहावा, स्थूलांनी स्थूल खाजवावं, सूक्ष्माने सूक्ष्म समजावं, अंतर्यामी विचाराद्वारे विचार करावा, मनाद्वारे मन जाणावं, मन जाणून परलोक जाणावा. अंतरात्माच सर्वत्र आहे या स्मरणाचं विस्मरण होऊन मी तू इत्यादी भेद निर्माण होतो. हा भेद एकदेशी सापेक्ष असल्याने तो खरा नव्हे. पुढचा शिकतो, मागचं विसरतो, पुढे उजेड, मागे अंधार, पुढचं आठवतं, मागचं आठवत नाही. अशा प्रकारे स्मरण ही तुर्यावस्था आहे. सुषुप्ती म्हणजे विस्मरण आहे आणि शरीरामध्ये दोन्ही गोष्टी असतात असं समर्थ सांगत आहेत. इथे श्रीदास बोधे गुरुशिष्य समाधे अधोर्ध्व निरूपण नाम समास सप्तम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. दशक 15 समास 8 सूक्ष्म जीव निरूपण नाम समास. जय जय रघुवीर समर्थ. अणुरेणू म्हणजे आपण ज्याला म्हणतो त्यातील रेणूपेक्षाही सूक्ष्म असे किडे असतात, त्यांचं आयुष्य अगदी थोडं असतं. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये युक्ती आणि बुद्धी देखील तितकीच असते. असे नाना जीव असतात, ते पाहिल्यावर सुद्धा दिसत नाहीत. अंतःकरण पंचकाची स्थिती तिथेही असते, त्यांच्यापुरतं त्यांचं ज्ञान असतं. विषय इंद्रिय समान असतात, त्यांची सूक्ष्म शरीर त्यांचा कोण अभ्यास करतो. त्यामध्ये मुंगी ही महाथोर असते. या सूक्ष्म जीवांमध्ये मुंगी हत्तीसारखी म्हणावी लागेल, त्यामुळे मुंगीला मुताचा पूर आला असं बोलतात. मुंगीसारखी लहान थोर शरीर उदंड असतात. सगळ्यांमध्ये जीवरूपी ईश्वर वास्तव्य करतो. अशा किड्यांचा समुदाय त्याचा उदंड विस्तार गाठलेला असतो. जो विचारी माणूस असतो तोच त्याचा अभ्यास करतो. नाना नक्षत्र नाना किडे त्याला पर्वता एवढे वाटतात आणि आयुष्य त्याच्यामुळे उदंड वाटतं. पक्षा इतकं लहान नाही आणि पक्षाप्रमाणे मोठं नाही. सर्प आणि मासे या प्रकारचे जीव तुम्हाला दिसतात असं वर्णन समर्थ करीत आहेत. हा भाग इथे समाप्त झाला असून पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाच क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पाद गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

मधलं 74वं सूत्र वादो नावलंब्यः या संदर्भातलं अधिक विवरण असं आहे. सुजन हो, लौकिक व्यवहारामध्ये तर भांडण वादविवाद हे स्वार्थमूलक होतच असतात, पण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात देखील असे वादविवाद व्हावेत आणि त्यातून द्वेष मत्सर निर्माण व्हावेत हे आश्चर्य आहे. पंडितांचे वाद होतातच. एकानं व्याकरणावर मनोरमा नावाचा ग्रंथ केला की दुसरा त्याच्या खंडनात्मक मनोरमा कुचमर्दन या नावाचा ग्रंथ करतो. वेदांत मतात देखील द्वैत अद्वैत विशिष्टाद्वैत मतातून पूर्वीपासून हे वाद वाढलेले आणि परस्पर विरोधी सिद्धांत स्थापन करण्याकरता परस्पर विरुद्ध अनेक तर्क हेत्वाभासाचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतो आणि याकरता शेकडो ग्रंथांची निर्मिती झालेली दिसून येते. ते ग्रंथ वादविवादात्मक खंडन मांडण रूपच असतात. शास्त्रकारांना असा वादविवाद करणं कित्येक वेळा अपरिहार्य होत. कुमारील भट्टांना सुधनव राजाच्या सभेमध्ये वेद प्रमाण न मानणाऱ्या जैन पंडिताबरोबर दिव्य करून प्रतिज्ञापूर्वक वाद करावा लागला. श्रीमद जगद्गुरु शंकराचार्यांनी देखील माहिष्मती नगरीत मंडन मिश्र नामक मीमांसक पंडिताबरोबर वाद करून त्याला जिंकून संन्यास दीक्षा दिली. ही कथा प्रसिद्ध आहे, पण केवळ अशा वादानं मोक्ष प्राप्त होतो असं त्यांनी म्हटलं नाही. आद्य शंकराचार्य

दये यथार्थाचा वैखरीतून शब्दातले धरे वाहतात, त्यात शास्त्र व्याख्यान कौशल्य दिसून येत, ते विद्वानांचं पांडित्य पोट भरायला उपयोगी पडत, पण मोक्षामध्ये त्याचा किंचित

बोले असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. तत्वनिश्चयाकरता प्रथम वाद जरी निर्माण झाला तरी त्याचं पर्यवसान नंतर एकमेकांनी एकमेकांच्या उखाळा पाखळा काढणं, मर्मभेद करणं, दोष दाखवणं यामध्ये होऊन अंतःकरणं दुखावली जातात. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये अव्यवसायी बुद्धीच्या कर्मठांत लक्षण सांगत असताना भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी त्या वेद वादरत पुरुषांना अविपश्चित म्हणजे अविवेकी असं म्हटलेलं आहे. यासाठी श्रीमद भगवद्गीता 42वा अध्याय त्यातला 43वा श्लोक पहावा. या श्लोकांवरच्या टीकेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी अशा वादरत पुरुषांना दुर्मती दुर्बुद्धी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. तसंच श्रीमद भागवत एकादश स्कंधामध्ये आश्रम विचार सांगताना भगवान श्रीकृष्ण भगवंतांनी संन्यासाश्रमी पुरुषाची जी व्रत नियम सांगितलेले आहेत त्यामध्ये संन्यासानं वेद वादरत होऊ नये असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे.

आश्रयेत. असं एकनाथी भागवतामध्ये वर्णन आहे. याचा अर्थ असा, संन्यासी साधकानं वेद वादरत होऊ नये, त्यातून पाषंडीपणा निर्माण होतो, तो होऊ देऊ नये, तार्किक होऊ नये, म्हणजे मिथ्या तर्क वितर्कांचा अवलंब करू नये, कोरड्या वादविवादाचा आश्रय करून कोणत्याही एका पक्षाचा अभिनिवेश धरू नये, असं स्पष्ट केलेलं आहे.

जन हो, वाद विवादामुळे चित्तात विक्षेप निर्माण होतात, तसेच वाणीमध्ये मग नाना प्रकारचे दोष शिरतात। एखादा वादात हरला तर त्याला दुःख होत, वादात तर्काला युक्तीला प्राधान्य असत, विश्वास अथवा श्रद्धेला नसत। ज्याची बुद्धी जितकी अधिक तर्क कुशल तितका तो दुसऱ्याला लवकर पराजित करीत असतो। भक्ताच्या जीवनामध्ये तर्काला प्राधान्य नाही। तर्क शब्द कृती छेदने या धातूपासून बनलेला आहे, त्याचा छेदन करणं तुकडे करणं असा अर्थ होतो। कर्तच उलट स्वरूप तर्क हे आहे। अहो, प्रमाणजन्य ज्ञान यथार्थानुभव कोणत्या तर्कानं छेदला जाईल बरं? तसंच जिथं पूर्ण विश्वास आहे, अढळ श्रद्धा आहे, तिथं अविश्वासच नाही, मग वाद कशाचा करणार।

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बरायदर देहो आज इथे थांबूया. प्रभु तुम्ही मोद भरावा सकळांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

घर खरेदी, बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज। रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं, रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं। आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर। विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. आज बुधवार सकाळचे 7 वाजले आहेत. 7:05 आपण ऐकू शकणार आहात दिनविशेष. 7:10 भारतरत्न आनंद यात्री ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण सादर करते विश्वास देशपांडे. 7:30 प्रसारित होईल इतनी शक्ती हमें देना दाता. 7:35 प्रसारित होईल कार्यक्रम कृषी संदेश, सादर करते RS डवरे. 7:45 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 9 अंतरंग ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकणार आहात, सादर करते श्रद्धा कराळे. 10:20 आपण ऐकू शकणार आहात आमचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र, सादर करते श्रद्धा कराळे. सकाळी 11 आम्ही प्रसारित करत आहोत गजानन महाराज यांची आरती. 12 प्रसारित होईल कार्यक्रम पशुधन, सादर करते DL रामटेके. 1:30 आम्ही प्रसारित करत आहोत कार्यक्रम ओठावरली गाणी, सादर करते विकास भावे. 2:00 प्रसारित होईल कार्यक्रम आनंद घन, सादर करते विश्वास देशपांडे. 4:00 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात नाट्यसंगीताचा. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषा आपण ऐकलीत रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनेलवरनं.

नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. आज दिनांक 22 जुलै. 1908 देशाचे दुर्दैव हा जहाल अग्रलेख लिहिल्याबद्दल लोकमान्य टिळकांना 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. 1894 फ्रान्समध्ये पॅरिस आणि रोएन या शहरांमध्ये पहिली मोटार शर्यत झाली होती. 1933 पायलट विली पोस्टने 7 दिवस 18 तास आणि 49 मिनिटांच्या विक्रमी वेळेत पृथ्वीची प्रदक्षिणा पूर्ण केली होती. 1942 वॉर्सा येथून जूनच्या हद्दपारीला सुरुवात झाली होती. 1944 पोलंडमध्ये कम्युनिस्ट राजवट सुरू झाली होती. 1946 इरगुन या दहशतवादी संघटनेने जेरुसलेम मधील ब्रिटिश मुख्यालयावर बॉम्बस्फोट केला होता. त्यापैकी 90 जण ठार झाले होते. 1947 राष्ट्रध्वजाचा स्वीकार झाला होता. 1977 चीनचे नेते डेंग झियाओपिंग पुन्हा सत्तेवर आले होते. 1993 कॉस्ट्युम डिझायनर भानू अथैया यांचा अमेरिकेतील अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसमध्ये समावेश करण्यात आला होता. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आपण आता इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्त

नमस्कार रसिक श्रोते हो, तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आनंद यात्री रवींद्रनाथ या कार्यक्रमाच्या 13व्या भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, या भागामध्ये रवींद्रनाथांनी केलेली कवितेशी मैत्री याबद्दल आपण जाणून घेऊ. मंडळी, रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं सदैव जागृत असलेलं कविमन. त्यांच्या कथा, कादंबरी, नाटक यासारख्या सगळ्या साहित्य प्रकारातून डोकावतं ते त्यांचं कविहृदय. म्हणून या कार्यक्रमातल्या मागच्या भागामध्ये मी रवींद्रनाथांना कवींद्रनाथ असं म्हटलं होतं. मंडळी, त्यांच्या कविता म्हणजे केवळ शब्दांची जुळणी किंवा नादमय अशा रचना कधीच नव्हत्या. प्रसिद्ध आंग्ल कवी वर्ड्सवर्थ यानं कवितेची व्याख्या करताना असं म्हटलं आहे की पोएट्री इज अ स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. पण रवींद्रनाथांची कविता यापेक्षाही खूप काही वैशिष्ट्य धारण करणारी आहे. रवींद्रनाथ जीवनातील सत्य, सुंदर आणि शिव या त्रयींचे उपासक होते. त्यांनी निसर्गासह जीवनाच्या विविध क्षेत्रातील अनुभव घेतला आणि तो अत्यंत रसरशीतपणे आणि जिवंत होऊन त्यांच्या काव्यात प्रकट झाला आहे. अशी कविता सर्वव्यापी होते. जागतिक स्तरावर काव्यातील उदात्त भावनांची अनुभूती देण्याचं सामर्थ्य अशा रचनांमध्ये असतं. मंडळी, गीतांजली हा त्यांचा काव्यसंग्रह नोबेल पुरस्कार प्राप्त ठरला तो या सगळ्या काव्यगुणांमुळे. ज्या वयामध्ये मुलं लिहायला वाचायला शिकतात, शाळेत जायची सुरुवात करतात, त्या काळात, त्या वयात रवींद्रनाथांनी कवितेशी मैत्री केली. त्यांची आणि कवितेची लहानपणापासूनची जी गट्टी जमली ती अगदी आयुष्याच्या अखेरीपर्यंत, अगदी आपल्या आयुष्यातील शेवटचे क्षण मोजत असतानाही हा महाकवी कवितेची आराधना करत होता. 7 ऑगस्टला त्यांचं निधन झालं. त्या दिवशी आपल्या मृत्यूच्या केवळ 1/4 ते 1/4 तास आधी त्यांनी मृत्यूवर कविता केली आणि आपल्या जवळ असणाऱ्या व्यक्तींना ती लिहून घ्यायला सांगितली. पु ल देशपांडे यांनी आपल्या रवींद्रनाथ 3 व्याख्यानं या पुस्तकात गांधीजींच्या जीवनातील एक प्रसंग सांगितला आहे, तो लक्षात घेतला म्हणजे रवींद्रनाथांच्या कवितेतली ताकद आपल्याला लक्षात येते. मंडळी, गांधीजी तसे कवितेचे रसिक म्हणून प्रसिद्ध नव्हते. ते कवितेचे किंवा गीताचे रसिक किंवा जाणकार असूही शकतील, पण गांधीजी आपल्याला प्रामुख्यानं माहिती आहेत ते स्वातंत्र्यासाठी शांततेच्या मार्गानं लढा देणारे, सत्याग्रहाचे शस्त्र उपसणारे गांधीजी. गांधीजीसारख्या नेत्यांना किंवा आपलं ध्येय ज्यांच्या दृष्टीसमोर कायम आहे अशा महापुरुषांना आपल्या जीवनातील गोष्टींचा अग्रक्रम ठरवावा लागतो. कशाला प्राधान्य द्यायचं आणि कशाला नाही हे त्यांना ठरवावं लागतं.
त्यासाठी त्यांना बऱ्याचदा वैयक्तिक सुखाचा त्याग करावा लागतो. तसाच काहीसा विचार करून गांधीजींनी आपली काव्यरसिकता बाजूला ठेवलेली असू शकते, पण तरीही रवींद्रनाथांच्या काही कविता या त्यांच्या जीवनाचा आधार झाला होता. मी आपल्याला एक प्रसंग सांगतो म्हणजे हे लक्षात येईल. 1932 साली गांधीजी येरवडा या तुरुंगामध्ये उपोषण करत होते. गांधीजींच्या मनाची अवस्था काहीशी निराश आणि नाजूक झाली होती. अशा त्यांच्या त्या मानसिक अवस्थेच्या काळात 72 वर्ष वय असलेले रवींद्रनाथ त्यांना भेटायला आले. योगायोगानं त्यावेळी गांधीजी मनामध्ये रवींद्रनाथांची कविताच आठवत होते. जणू त्या कवितेच्या शब्दांचा आधार त्यांना वाटत होता. आणि अशा त्या नाजूक क्षणी त्या महामानवानं या महाकवीला आपली ती कविता म्हणायला सांगितलं आणि त्या महात्म्याच्या विनंतीवरून या महाकवीनं चक्क ही कविता गाऊन दाखवली. ती कविता म्हणजे परमेश्वरालाच केलेलं आवाहन होतं, प्रार्थना होती. त्या कवितेचे बंगाली भाषेतले शब्द असे होते, जीवन जखन सुखाय जाय करुणा धाराय येशो, सकल माधुरी लुकाय जाय गीतो सुधारशे येशो. या कवितेचं मराठीत भाषांतर असं आहे, जीवन जेव्हा सुकूनी जाते करुणाधारा होऊन ये, सकल माधुर्य लोपून जाता गीत सुधारस होऊ नये, कर्माचे आकार होऊन मत्त झाकिती सर्व दिशा, हृदय प्रांती जीवननाथा शांत पाऊले टाकीत ये. मंडळी, आपण जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणतो, पण रवींद्रनाथांच्या बाबतीत तर पाहणाराही रवी आणि लिहिणाराही कवी होता. त्यामुळे त्यांच्याबाबत बोलताना जे जे पाही रवी ते ते लिही त्यांच्यातील कवी असं म्हणावं लागतं. हा रवी स्वयंप्रकाशित होता, त्याच्या प्रकाशात त्याची कविता उजळून निघाली आहे. त्यांच्या भक्ती गीतांमध्ये ते आपल्याला धार्मिक वाटतात. ते धार्मिक होतेच, पण कर्मकांडाचं

प्रमाणे बदल होत गेले. त्यांची कविता फुलत गेली, खुलत गेली, परिपक्व होत गेली. गीतांजली काव्यसंग्रहातील त्यांची चित्त जेथे हो भय शून्य अशीच एक प्रसिद्ध कविता आहे. काही पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांसाठी हेवन ऑफ फ्रीडम या नावानं ही कविता प्रसिद्धही झालेली होती. अतिशय सुंदर अशी ही कविता आहे. या कवितेत ते म्हणतात, चित्त जेथे असेल भयशून्य आणि मस्तक असेल उन्नत, ज्ञान असेल मुक्त, किरकोळ सीमांच्या भिंतीत चिणून जग नसेल झालेले विदीर्ण खंडित, शब्द उमटतील सत्याच्या घनगर्भातून अन पूर्णत्वास पोहोचण्यासाठी अथक श्रमांचे बाहू यत्नात राहतील सतत, विवेकाचा निवळ शंख निर्झर नाही जाणार हरवून, प्राण हरपलेल्या सवयींच्या ओसाड खडतर वाळवंटात तूच नेशील पुढे पुढे बुद्धीला, उदार संतत विचार आणि कृतीच्या मार्गावर. हे पित्या जाग येवो माझ्या देशाला स्वातंत्र्याच्या त्या स्वर्गात. मंडळी, या कवितेत त्यांनी त्यावेळी जी अपेक्षा व्यक्त केली आहे ती आजच्या परिस्थितीला सुद्धा लागू पडते. किंबहुना दिवसेंदिवस अधिकच अशा गोष्टींची गरज वाटायला लागली आहे. भयशून्य चित्त, उन्नत मस्तक यासारख्या गोष्टी शिक्षणातून निर्माण व्हायला हव्यात. खरंच त्या तशा होतात का? अब्राहम लिंकनना हेडमास्तरास पत्र यामध्ये ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्याच जवळ जाणारी ही कविता आहे. मंडळी, रवींद्रनाथांच्या साहित्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आज आपण इथं थांबूया आणि पुढच्या भागामध्ये त्याबद्दल आणखी जाणून घेऊया. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

पुणे माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आंब्याचं पीक मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी स्वीकारत आहेत. तर आंबा लागवडीपूर्वी काही नियोजनात्मक बाबी जर आपण व्यवस्थित पाळल्या तर ही बहुवार्षिक जी आंब्याची फळबाग आहे ही आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकते. त्यामुळं नियोजनात्मक ज्या लागवडपूर्व नियोजनामध्ये महत्त्वाच्या बाबी येतात त्यावर आज आपण थोडं उहापोह करणार आहोत. तर आपण जेव्हा विचार करतो, हवामानाचा जर विचार केला तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आंब्याचं पीक साधारणतः चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. आंब्याच्या किफायतशीर लागवडीसाठी जमीन आणि बाकी तळ जमीन या दोन्ही बाबीचं महत्त्व आहे. माती परीक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आंब्याचं जे पीक आहे ते बहुवार्षिक पीक असल्यामुळं एकदा हे लागवड केल्याच्या नंतर वर्षानुवर्ष त्या जमिनीमध्ये तिथं राहतं. त्याकरता आपण माती परीक्षण केल्याच्याशिवाय आंब्याची लागवड करायलाच नको. त्याकरता दोन बाबीकरता सुद्धा माती परीक्षण करणं गरजेचं आहे की खताचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे आणि चुनखडीचं प्रमाण जमिनीमध्ये किती आहे. या दोन बाबीवर प्रकाश टाकण्याकरता माती परीक्षणाची अतिशय आवश्यकता आंबा लागवडीपूर्वी असते आणि त्याच्यामुळे आपण ते माती परीक्षण करून घेतलं पाहिजे. एकदा लागवड केल्याच्या नंतर जमिनीचा जो दोष आहे तो मग आपल्याला काढून टाकता येत नाही. त्याच्यामुळे ही बाब याच्यामध्ये फार महत्त्वाची आहे. हे उंच वाढणारं झाड असल्यामुळं या झाडाची जी मुळं आहेत ती अन्नद्रव्य आणि पाणी याच्या शोधात जमिनीत खोलवर जातात आणि दूरवर पसरणारीसुद्धा ही मुळं असतात. गाळाची खोल, मध्यम आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन या पिकासाठी अतिशय उत्तम असते. पिकाच्या लागवडीसाठी अशा प्रकारची जमीन जर निवडली तर ती फायदेशीर ठरतं. जमिनीच्या पोताप्रमाणे 10 बाय 10 मीटर अंतरावर 1 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल या आकाराचे खड्डे घेऊन एप्रिल मे मध्ये हे खड्डे खोदले पाहिजे. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सेंटीमीटर जो जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर दिला पाहिजे. त्यात 50 ग्रॅम लिंडेन पावडर किंवा फॉलिडॉल नावाची जी धुरळींची पावडर आहे ती वापरली पाहिजे. आणि प्रत्येक खड्ड्यामध्ये 2 ते 3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत, 2 ते 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, चांगली काळी कसदार माती आणि 100 ग्रॅम फॉलिडॉल या पद्धतीनं आपण मिश्रण करून खड्डा भरला पाहिजे आणि खड्ड्यावर थोडीशी शीग येईल इतका तो भरला पाहिजे. तर ह्या सर्व बाबी आपण जर पाळल्या तर चांगलं राहतं. जातीमध्ये सुद्धा नियोजनात्मक बाबीमध्ये फार महत्त्वाची बाब आहे की व अनेक जाती आज पुढे येत आहेत. त्याच्यामध्ये केशर आहे, तोतापुरी आहे, नीलम आहे, निरंजन आहे, साई सुगंध आहे, परभणी हापूस आहे, रत्ना आहे, सिंधू आहे, पायरी आहे, लंगडा आहे, वनराज आहे किंवा दशहरी आहे. तर ह्या काही जाती आहेत. परंतु या जातीपैकी ज्या जाती आपल्या भागाकरता शिफारस येत आहेत त्या जाती शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण त्याची लागवड केली तर आपल्याला फायदेशीर ठरू शकतो. तर ह्या लागवडपूर्व नियोजनामध्ये ह्या बाबी पाळणं आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी जर आपण संपर्क केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जर आपण आंब्याची फळबाग लागवड जर केली तर आपल्याला अधिक फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे तांत्रिक सल्ल्यासाठी संपर्क करा आणि शास्त्रज्ञ मार्गदर्शनाखाली आंब्याच्या लागवडपूर्व नियोजन करून आवश्यकतेनुसार चांगल्या प्रकारची बाग विकसित करा. अशा प्रकारची शुभेच्छा देतो. नमस्कार. संदेश.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे. आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया. आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130020888. घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
2: सकाळचे 8 वाजले आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात गैरकानूनी या चित्रपटामधलं अपर्णा मयेकर आणि संगीतकार बप्पी लहरी यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमाचं गीत ऐकूयात अनुभव या चित्रपटामधलं. गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात चंबल की राणी या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत साज आहे नौशाद यांचा.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे पाठवा, कुठेही कधीही आले मनात पैसे पाठवले क्षणात. विश्वास बँक, स्मार्ट बँकिंगची स्मार्ट निवड.
1: कार्यक्रमात आता ऐकूया मेरा देश मेरा धर्म या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आणि संगीतकार आहेत प्रेम धवन.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात चैताली या चित्रपटामधलं गीत, आनंद बक्षी यांची शब्दरचना, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत जय संतोषी मा या चित्रपटामधलं. कवी प्रदीप यांची गीतरचना ऐकूया महेंद्र कपूर यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत आणि सजवलं आहे सी अर्जुन यांनी.

0: ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.
1: आणि आता ऐकणार आहोत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं द ग्रेट गॅम्बलर या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार राहुल देव बर्मन.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत मशाल या चित्रपटामधलं, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजात, शब्दरचना जावेद अख्तर यांची आणि गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं.

आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास. आपल्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता दुनिया या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत आपण ऐकणार आहोत. जावेद अख्तर यांच्या गीताला संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार यांच्या आवाजात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाली यांनी, आणि हे गीत ऐकणार आहोत इश्क इश्क इश्क या चित्रपटामधलं.

0: உலகத்தில்
1: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती? कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
2: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: Radio Vishwas Time Check. Time Check.
1: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा बोलूया या भागाकडे.
1: सवयींविषयी बोलू काही, भाग 44. वस्तू घेताना MRP बघावी. आपण वस्तू घेताना एक्सपायरी तारीख बघणे गरजेचे आहे. तसेच पाकिटावर MRP अवश्य बघा, त्यापेक्षा जास्त किंमत देऊ नका. MRP सर्व करांसहित असते. तुम्ही जेव्हा थंड पेय घेतात तेव्हा हमखास जास्त पैसे घेतात. उन्हाळ्यात त्याचा कूलिंग चार्जेस लावलेला आहे असे बिंदास्तपणे सांगतात. हे कूलिंग चार्जेस म्हणजे विजेचे जास्त बिल येते म्हणून आकारले असे सांगतात. MRP म्हणजे मॅक्झिमम रिटेल प्राईस असं आहे. या संदर्भात आपण तक्रारही करू शकतात 1800-11-4000 किंवा 1800-11-144-04 या नंबरवरही सकाळी 9:30 ते 5:30 संपर्क करावा. तक्रार नोंदणीसाठी 8130-00-9809 या नंबरवर SMS करू शकतात. नॅशनल कन्झ्युमर हेल्पलाईन वेब पोर्टलवर ऑनलाईन तक्रार करू शकतात. त्यासाठी आपण वस्तू घेताना जसे एक्सपायरी डेट बघतो तशी MRP देखील बघून घेणे गरजेचे असते.
0: रसिको, आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
2: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
3: बजेटचं काय?
2: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
3: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड.

0: कुटुंबाच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं अजीज कश्मीरी यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी आणि हे गीत ऐकूयात इंटरनॅशनल ग्रुप या चित्रपटामधलं.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजी नगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात आता ऐकूया गौतम गोविंदा या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांचं गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: आपण ऐकणार आहोत मजरुआ सुलतानपुरी यांची गीतरचना आशा भोसले यांच्या आवाजात. हे गीत आहे जलमहल या चित्रपटामधलं आणि संगीतकार राहुल देव बर्मन.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड, विश्वास IMPS, क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: बाबू सुप्रियो आणि महालक्ष्मी अय्यर यांनी गायलेलं प्रसून जोशी यांचं गीत आता ऐकूयात. फना या चित्रपटामधलं संगीतकार जतीन ललित.

0: आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत संगीतकार रवींद्र जैन यांचं गीत जसपाल सिंग आणि हेमलता यांच्या स्वरात. हे गीत ऐकणार आहोत गोपाल कृष्ण या चित्रपटामधलं.

0: अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूया मोहम्मद रफी यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांची गीतरचना. हे गीत आहे गोरा और काला या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: किशोर कुमार यांनी गायलेले गीत आता ऐकूयात. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल. चित्रपट आहे फर्स और कानून.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. खोज या चित्रपटामधलं गीत. गीतरचना आहे असद भोपाले यांची. ऐकूया सुमन कल्याणपूर आणि परवीन सुलताना यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे उषा खन्ना यांनी.

0: कशाची गरज आहे? तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: गीत आपण ऐकणार आहोत हाथी मेरे साथी या चित्रपटामधलं. ऐकूया आनंद बक्षी यांची गीतरचना किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेली. गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

पैसे पाठवायचेत, तर मग आता एका क्षणात ट्रान्सफर करा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सुविधा 24/7, जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह. आजच वापरा IMPS. विश्वास तुमचाच, साथ आमची. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, विश्वासाची परंपरा, सेवेत नेहमी अग्रेसर.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन्स आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
4: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्या सोबत मी आहे स्वाती। 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। ऐकत रहा रेडिओ विश्वास आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत ती मी नव्हेच या चित्रपटामधलं शारदा यांनी गायलेलं रमेश आळावकर यांचं गीत। या गीताला संगीत दिलं आहे सूरज यांनी।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जिद्द या चित्रपटामधलं. हे गीत आहे राम उगावकर यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे पांडुरंग दीक्षित यांनी.

0: शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत आहे ग. दि. माडगुळकर यांचं संत निवृत्ती ज्ञानदेव या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे सी. रामचंद्र यांनी.

0: संत साहित्य आणि त्यातील विचारांवर गप्पा म्हणजेच विशेष कार्यक्रम वृत्तीची निवृत्ती. सादरकर्त्या कविता गायधनी आणि डॉक्टर हरी कुलकर्णी. प्रसारण दर मंगळवारी सकाळी 11:05 आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9:01. तेव्हा ऐकायला विसरू नका वृत्तीची निवृत्ती.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत. तुका झालाच हे कळस या चित्रपटामधलं गीत. संत तुकाराम यांची रचना आता आपण ऐकणार आहोत. संगीतकार स्नेहल भाटकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटच काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती.
4: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झाली आहे दिनांक 22 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. वळूया आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. इराणमधील पायाभूत सुविधांवर हल्ले, कोंडी करण्याचे प्रयत्न सुरूच. अमेरिकेने इराणवरील हवाई हल्ल्यांची व्याप्ती वाढवताना आणखी काही पूल वीज केंद्रांना लक्ष्य केले. इराणच्या एका बंदरावरील महत्वाचा मनोराही अमेरिकेने बॉम्ब टाकून पाडून टाकला. इराणचे होमुर्झवरील नियंत्रण कमी करण्यासाठी त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले करत त्यांची कोंडी करण्याचे अमेरिकेचे धोरण अमेरिकेकडून राबवले जात आहे. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकेचे मित्र देश असलेल्या आखाती देशांमध्ये हल्ले केले. युद्धबंदीच्या सामंजस्य कराराचे काही दिवस कसेबसे पालन केल्यानंतर इराण आणि अमेरिकेने पुन्हा हल्ले सुरू केले आहेत. होमुर्झच्या समुद्रधुनीवरील नियंत्रण हा मुख्य वादाचा मुद्दा आहे. अमेरिकेने नव्याने सुरू केलेल्या हल्ल्यांमध्ये 30 अधिक जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाल्याचे इराणने म्हटले आहे. अमेरिकेने गुरुवारी रात्रीपासून इराणच्या दक्षिण भागात जोरदार हल्ले सुरू केले. पहाटे हे हल्ले सुरू होते. अमेरिकेने क्षेपणास्त्रांच्या मदतीने अनेक पूल उडवून लावले. या ताज्या हल्ल्यांमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. इराणमधील बंदर अब्बास या प्रमुख बंदराकडील जाण्याचे मार्ग बंद करण्याच्या उद्देशानेही हल्ले झाले. आता वळूया पुढील बातमीकडे. आसाममधील पूरस्थिती गंभीर. मुसळधार पावसामुळे आसाममध्ये सोमवारी पूरस्थिती गंभीर झाली आहे. राज्याच्या 12 जिल्ह्यातील 1.7 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. मदत कार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले असून राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. 12 जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती असल्याचे आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन

0: आजपर्यंतच्या 8 दिवसाच्या वाटचालीत कडक उन्हाने आणि धुळीने हैराण झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आजच्या वाटचालीत जोरदार पावसाने दिलासा दिला. वारकऱ्यांना चिंब भिजवत पावसाने थकवा दूर केला तर वरुणराजाच्या साथीने हरिनामाच्या गजरात भक्तीचा उत्साह अधिकच दुणावला. त्यानंतर संस्थानिकांची नगरी म्हणून ओळख असलेल्या फलटणमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचे रांगोळ्यांच्या पायघड्या विद्युत रोषणाई भव्य स्वागत कमानी आणि फुलांची उधळण करत शाही स्वागत करण्यात आले. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांच्या माऊली माऊलीच्या जयघोषाने संपूर्ण नगरी दुमदुमून गेली. सकाळी पादुकांची महापूजा झाल्यानंतर 6 वाजता सोहळा फलटण मार्गे मार्गस्थ झाला. काकड्याचे अभंग गात वाटचाल करत सोहळा काळज येथे निहारीसाठी थांबला. सुरवडी आणि नंतर निंभोरे ओढा येथे दुपारच्या नैवेद्यासाठी पोहोचून भोजन झाले. दुपारच्या 20व्यानंतर पावसाला सुरुवात झाली. अवघा सोहळा चिंब झाला. आळंदी ते फलटण या वाटचालीत जोरदार पाऊस झाला नव्हता. सकाळपासूनच कडक उन्हाने वारकरी घामाघूम झाले होते, त्यात धुळीच्या त्रासाने अधिकच भर पडत होती. सोहळ्यात पाऊस झाल्याने वारकरी आनंदले. आता वळूया पुढील बातमीकडे. शास्त्रीय सुरांनी बहरली मैफिल. रविवारची प्रसन्न सकाळ त्यात पावसाच्या रिमझिम सरी, त्यासोबत शास्त्रीय गायनाच्या सुश्राव्य मैफिलीने उपस्थित श्रोते प्रसन्न झाले. शास्त्रीय गायक अनिरुद्ध भिडे यांच्या गायनाने रसिकांना स्वरांची अविस्मरणीय अनुभूती मिळाली. त्यांना धवल कुंटे तबला, विनोद पुराणिक संवादिनी यांनी सातसंगत केली. निमित्त होते सूरविश्वास मैफिलीचे. विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद जलालपूर शाखा आयोजित उपक्रमाचे 64वे पुष्प होते. सावरकर नगर येथील विश्वास गार्डन येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. मैफिलीची सुरुवात प्रसन्न वातावरणात राग भैरवने झाली. त्यानंतर विविध तालात गाणी सादर करण्यात आली. मैफिलीचा समारोप राग भैरवीतील उलट्या नामे तरला वाल्या या लोकप्रिय भजनाने झाला. कलावंतांचा सत्कार केदार कुलकर्णी, प्रवीण मानकर, वर्षा मोहोर, प्रमोद पुराणिक, विश्वास ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. डॉक्टर स्मिता मालपुरे यांनी सूत्रसंचालन केले. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी श्रद्धा तुमची रजा घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं गुळाचा गणपती या चित्रपटामधलं गीत. हे शब्द आहेत ग.दि. माडगूळकर यांचे आणि या गीताला संगीत दिलं आहे पु.ल. देशपांडे यांनी.

बात को तू न पाए थी उन्हें तू न

Yeah.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात बहिणाबाई चौधरी यांचं गीत मानिनी या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांनी गायलेलं भाऊबीज या चित्रपटामधलं गीत. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंत कुमार मोहिते यांचं.

0: पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा, क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत कृष्णा कल्ले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात संत वाहते कृष्णामाई या चित्रपटामधलं गीत. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, दत्ता डावसेकर यांचं संगीत आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी वशर्त.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वूल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
3: नमस्कार, मी ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतरचं गीत ऐकणार आहोत. सामना या चित्रपटामधलं आरती प्रभू यांचं गीत. रवींद्र साठे यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे भास्कर चंदावरकर यांचं.

खरेदी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात, ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी. आणि हे गीत ऐकूयात प्रेम आंधळं असतं या चित्रपटामधलं.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत ऐकूया कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: कार्यक्रमात हे गीत आहे जगदीश खेवडकर यांचं. ऐकूया संगीतकार सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या आवाजात चित्रपट कार्तिकी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत प्रेम आंधळं असतं या चित्रपटामधलं.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो आहे ना, ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूया जगदीश खेबुडकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं शेवटचा मालुसरा या चित्रपटामधलं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी सकाळी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांचं गीत चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं. हे गीत ऐकूयात संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.
2: माकडाचा दवाखाना,
3: माकडाचा दवाखाना,
2: माकडाचा दवाखाना, लाकडाच्या वखालीत माकडाचा दवाखाना. खरं म्हणा खोट म्हणा तिथे येते रोगी नाना. माकडाचा हात डोक्यात हॅट, पायात जर तोंडात सिगार. एक आली काळीबाई, एक आली काळीबाई, तिचं नाव कोकळाताई. तिचा भेळला गळा बारीक बारीक येते का? माकड म्हणाला धीर धरा, माकड म्हणाला धीर धरा, जरा थोडा आ करा. कोकळ्यान केला आ, माकड म्हणाले बा. एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून, बरं का, एक काजवा चिमटीत घेऊन माकडानं चोच घेतली पाहून काय म्हणाली कोकळा? माकड म्हणाले गंडा मारा टॉन्सिल टॉन्सिल. चार महिने गाऊ नका, चार महिने गाऊ नका, पुन्हा तान्हा जाऊ नका, आंब्याचा मोहर खाऊ नका, थोडा तरी विटावा घ्या, 12 कैरा आणून द्या. बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे बंबे. चला झाला खोकला अडचं चुली पुरा म्हणूनही झाल्या दवाखाना झाल्या. माकड म्हणाला या ताई बसाशा शेजारी, भोकोबाची पिल्लू टिल्लू कोण आहे आजारी? म्हणू म्हणाली पैची बुवा यांच्यासाठी दवा हवा. काय झालंय भोकोबाला? म्हणू म्हणाली खोकला. माकड म्हणालं ताई ना भंगा तुमच्या यजमाना, दूध दही पिऊ नका, उंदीर बिंदीर खाऊ नका, अडगळे जाऊ नका, गोळ्या देतो बडगा छाप तसा तसा निकळ घ्या.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत. ग. दि. माडगुळकर यांचं, आशा भोसले यांनी गायलेलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी. आणि हे गीत ऐकूयात गुरुकिल्ली या चित्रपटामधलं.

0: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत ग दे माडगुळकर यांचं गीत जिव्हाळा या चित्रपटामधलं गीताला संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी आणि हे गीत ऐकूयात सुधीर फडके यांच्या आवाजात

0: विश्वास बँकेची आकर्षक FD योजना, 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्यापुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज, विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं. संपर्क करा 91300208888. विश्वास बँक, विश्वासाचं नातं.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या आवाजात. लक्ष्मीची पावले या चित्रपटामधलं सुधीर मोघे यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे श्रीधर फडके यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूयात होनाजी बाळा यांचं गीत अमर भूपाळी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकतात.

0: आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या.
1: गाणे गा रे, गाणे गा.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जन्मठेप या चित्रपटामधलं. ग. दि. माडगूळकर यांच्या गीताला संगीत आहे राम कदम यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे लता मंगेशकर यांनी गायलेलं कन्यादान या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे वसंत प्रभू यांचं.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज. मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत. याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी. या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते. शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची. ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी. तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, आज आपण जनावरातील स्तनदाह, खेड्यामध्ये आपण याला दगडी असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो, याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन असे म्हणतो किंवा कासेचा दाह असंही म्हणतो याविषयी आपण आज सविस्तर मार्गदर्शन करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, दुधाळ जनावराची योग्य पद्धतीने काळजी घेणे हे उत्पन्नाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. यात नेहमीच काळजी घेण्याचे काम म्हणजे दूध काढतानाची स्वच्छता व जनावरांचा स्तनदाहापासून बचाव. इतर कोणत्याही आजारापेक्षा या आजारामुळे जनावराची किंमत व दूध देण्याची क्षमता कमी होते, त्यामुळे याकडे

0: गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. दुभत्या जनावरातील थनदा किंवा कासेचा दाह हा जर खरंच शेतकऱ्यापुढील सर्वात मोठी समस्या आहे, कारण थनदा हा आजारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे प्रत्येक वर्षाला करोडो रुपयाचे नुकसान होत आहे. कासेचा दाह म्हणजेच कासेला येणारी सूज व कासेतील दुधात सोमॅटिक पेशीची संख्या वाढणे होय. या आजारामुळे जनावरांचे दूध कमी होते किंवा दूध देणे बंद करते किंवा जनावरांच्या दुधात पू किंवा रक्त येते किंवा दुधात गाठी होतात. कासेचा दाह हा आजार जास्त दूध देणाऱ्या जनावरात प्रामुख्याने होतो. उदाहरणार्थ जर्सी गाय, HF गाय, मुर्रा, मैसाना हा आजार जीवाणू विषाणू किंवा बुरशीच्या जंतूपासून होत असला तरी काही कारणामुळे पण हा रोग वाढतो. यामध्ये सांगायचं झाल्यास शेतकरी बंधूंना अस्वच्छ गोठा, कमी जागेत जास्त जनावर बांधणे, जनावराच्या कासेला बाह्य दुखापत होणे, क्षाराच्या कमतरतेमुळे रोग वाढण्यास मदत होते, काही जीवनसत्वाचा अभाव, गर्भाशयाचा दाह झाला असेल तर सनदा होण्याची शक्यता वाढते, काही प्रकारचे ॲलर्जी, दूध काढण्याच्या चुकीची पद्धत, धारा काढल्यानंतर जनावरे लागलीच बसत असतील तर थनदा होण्याची किंवा कासेचा दाह होण्याची शक्यता वाढते. शेतकरी बंधूंनो, यामध्ये काही लक्षणे असे दिसतात, जसे कासेला कमी अधिक सूज येणे, कास लालसर दिसून येते, जनावराच्या एका किंवा अनेक थनातून दूध कमी येते, जनावराला वेदना होतात, दूध कमी येते, दुधात गाठी येतात किंवा दुधातून रक्त येते किंवा थनातून काही येत नाही. आजार फार वाढल्यास थनास सड तयार होते व सनातील दुधाचा मार्ग बंद होतो. शेतकरी बंधूंनो, यामध्ये सनदाचे प्रकार जर आपण बघितले तर यामध्ये तीन प्रकारात हा रोग जनावरांमध्ये आढळून येतो. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे अति तीव्र सनदा. जनावरांना यामध्ये 106° ते 107° फॅरनहाईट ताप येतो. कासेला अचानक सूज भरपूर प्रमाणात येते. दुधात गाठी किंवा सडातून पाणी येते. जनावरे चारा पाणी बंद करतात व रवंतही बंद करतात. यामध्ये शेतकरी बंधूंनो दुसरा प्रकार असा की पहिला अतितीव्र सनदा आपण त्याबद्दल माहिती घेतली. यामध्ये दुसरा प्रकार म्हणजे तीव्र सनदा. या प्रकारात जनावरांना 104° फॅरनहाईट पर्यंत ताप येऊ शकतो. कासेला थोडी सूज येते. दुधातून थोड्याफार प्रमाणात गाठी येतात व जनावरे दूध कमी करतात. यामध्ये तिसरा प्रकार असा की कमी तीव्र सनदा. या प्रकारातून दुधातून गाठी फार कमी प्रमाणात येतात किंवा येतच नाही. तापही येत नाही, फक्त जनावराचे दूध कमी होते. शेतकरी बंधूंनो, यावर उपचार जर सांगावयास झाल्यास भरपूर प्रमाणात कासेला सूज असेल तर कासेला बर्फाने शेकावे. घरगुती औषध उपचारामध्ये जनावरांना आंब्या हळद किंवा व काळा बोर एकत्रित मिसळून लावावे. औषधी दुकानातील मस्टीलेप किंवा बेलाडोना किंवा विस्फोरक नावाचे मलम सुजेवर लावावे किंवा टिटालियम नावाच्या गोळ्या सकाळ संध्याकाळ 5 याप्रमाणे द्यावे. आणि पशुवैद्यकाच्या सल्ल्याने योग्य अशा प्रतिजैविकाची इंजेक्शने कमीत कमी 3 दिवस तरी यामध्ये द्यावे. त्याचप्रमाणे पेडिस्ट्रीन सारखे मलम सडा सोडायला हरकत नाही. शेतकरी बंधूंनो, यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हटलं तर प्रतिबंधक उपायामध्ये मस्टॅटिस किंवा सनदा या आजाराची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी. यामध्ये गोठा नेहमी स्वच्छ ठेवावा. गोठा कोरडा ठेवण्याचा प्रयत्न करावा. जनावरे आत बाहेर बांधावीत. आठवड्यातून कमीत कमी गोठा एक वेळ तरी फिनाईल किंवा डेटॉल वापरून धुवावा. धारेपूर्वी व धारेनंतर सर्व सडांना जंतुनाशक औषधाच्या पाण्यात बुडवावे. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतू संसर्ग होऊ थनदा होतो. धार काढल्यानंतर सडाचे छिद्र थोडा वेळ उघडे राहते आणि त्यातून जंतुसंसर्ग होऊन सनदान होतो. म्हणूनच जनावरांना धार काढल्याबरोबर बसू देऊ नये. जनावरे गाभण काळात आडते वेळेस सडामध्ये प्रतिजैविकाचे मलम सोडून गाय आठवावी. रोजच्या आहारात जीवनसत्वाचा आणि क्षाराचा वापर करावा. त्यामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते व सनदान हा आजार कमी प्रमाणात होतो. प्रत्येक महिन्यापासून एक वेळा सुप्त अवस्थेतील थनदानाचे परीक्षण करून घ्यावे. निरोगी जनावरांची आणि निरोगी सडाची धार सुरुवातीस काढावी. कासेचा दाह झालेले आणि गर्भाशयाचा दाह झालेले जनावर गोठ्यात एका बाजूस किंवा वेगळे बांधावे. अशा प्रकारे जर आपण उपाय केल्यास तर या आजारामध्ये आजाराचे प्रमाण 90%पेक्षा कमी होऊ शकते या शंका नाही.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत आशा भोसले यांनी गायलेलं गदी माडू.

0: वीज बिलाचा वाढता खर्च, आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात तांबडी माती ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीताला संगीत आहे आनंद घन यांचं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. हे गीत जीवनाचे या चित्रपटामधलं शांता शेळके यांचं गीत. गीताला संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि हे गीत ऐकणार आहोत लता मंगेशकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत शांता शेळके यांचं. आशा भोसले यांनी गायलेलं हे गीत आहे महानंदा या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि हे गीत ऐकूयात झाला महार पंढरीनाथ या चित्रपटामधलं.

0: स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत राम राम पाहुण या चित्रपटामधलं पी सावळाराम यांचं गीत. गीताला संगीत आहे गायिका लता मंगेशकर यांचं.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं. लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे वसंत पवार यांचं.

0: स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे? मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.
1: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत आहे अन्नपूर्णा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे स्नेहल भाटकर यांचं आणि हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात.
2: घाम हवा मज घाम.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत गदी माडगुळकर यांचं आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि हे गीत ऐकूयात पाहुरे किती वाट या चित्रपटामधलं.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत.

0: अधिक माहितीसाठी संपर्क 02-5523-2-4726-2626 किंवा 83-800-16512 ह्या क्रमांकावर.
1: रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. आणि आता मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं हे गीत ऐकूयात, शांता शेळके यांचा महानंदा या चित्रपटामधलं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, घटस्फोटित परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अशीच एक रात्र होती या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे जगदीश खेमुडकर यांचं। गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी आणि हे गीत ऐकूयात सुलोचना चव्हाण आणि शंकर घाणेकर यांच्या आवाजात।
2: अग तिंदा तिंदा कशाला दावतीस मायार पंचा नखराग, धान्या वाघाच मांजर झालं भवऱ्याचा झालाय भवराग, ग ग ग ग माझे राणी। वाल्या पोरी सोडून बायको ही केली देखनी ग, अन तुली मोरची रा

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
7: आणि आता ऐकूया दिल का राजा या चित्रपटामधलं गीत। मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं आणि हे गीत ऐकूयात मोहम्मद रफी यांच्या आवाजात।

0: काळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकटे म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार? पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in वर। हर घर सूर्यघर।
1: मेरी आवाज सुनो या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल।

0: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आनंद बक्षी यांचं किशोर कुमार यांच्या आवाजात. अनुराग चित्रपटामधलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे सचिंद्र बर्मन यांनी.
1: राम करे बबुआ हो,

0: भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.
1: खून का रिश्ता या चित्रपटामधलं उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. मजरूह सुलतानपुरी यांच्या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: इन्सान या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. हे गीत गायलं आहे आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. संगीतकार लक्ष्मीकांत पैरेलाल.

मलिक आणि मुकुल अग्रवाल यांच्या स्वरामध्ये समीर यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत. संगीत दिलं आहे नदीम श्रवण यांनी. हे गीत आहे दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं.

0: दिल तेरा आशिक या चित्रपटामधलं समीर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. गीताला संगीत होतं नदीम श्रवण यांचं.
1: व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतोय. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात रेडिओ विश्वासच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मन भरभरून स्वागत. कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या असंख्य गाण्यांपैकी रेडिओमुळे घराघरात पोचलेल्या आजच्या गाण्याचे शब्द आहेत, असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला, असा बेभान हा वारा नदीला पूर आलेला, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. गाण्याच्या ध्रुवपदावरूनच आपल्या लक्षात येतं ते म्हणजे आपल्या प्रियकराला भेटायला निघालेली ही युवती नदी पार करून पैलतीराला जाण्यासाठी होडीत बसून निघाली आणि निसर्गाचं रूप पालटलं. आपल्यावर ओढवलेल्या संकटाची त्याला कल्पना यावी म्हणून ती सांगते आहे, मी तर तुझ्याकडे यायला निघाले खरी, पण मध्येच निसर्गाचं रूप पालटलं आणि बेभानपणे धावणाऱ्या वाऱ्याबरोबर आता नदीच्या पाण्याचाही जोर वाढतोय आणि नदीला आलेल्या पुरामध्ये माझे नाव फसली आहे, त्यामुळे तुझ्याकडे येण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. जटा पिंजून या लाटा विखारी झेपही घेती, जटा पिंजून या लाटा विखारी झेपही घेती, भिडे काळोख प्राणांना दिशांचे भोवरे होती, जीवाचे फूल हे माझ्या तुझ्या पायी कशी ठेवू, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. माझी अवस्था तुला कशी सांगू, केसांच्या जटा मोकळ्या सोडून एखादी स्त्री आपल्या अंगावर धावून यावी तशा या लाटा माझ्या होडीभोवती उसळी घेत आहेत. कोणत्याही क्षणी अंगावर झेप घेऊन त्या माझ्या होडीसकट मला गिळंकृत करतील अशी मला राहून राहून भीती वाटते आहे. या भयान काळोखात मी जीव मोठीत धरून होडी चालवते आहे खरी, पण दाही दिशांनी लाटा अंगावर धावून येत आहेत आणि मला तर समर्पण भावनेने तुझ्याशी एकरूप व्हायचं आहे. खरं तर हा जीव तुझ्यावरून ओवाळून टाकायचा आहे, पण आता तुझ्याकडे यायचं तर ही नदीच माझी वैरीण बनली आहे. कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, कुळाचे लौकिकाचे मी क्षणी हे तोडिले धागे, बुडाले गाव ते आता बुडाले नावही मागे, दिले हे दान दैवाने करी माझ्या कशी घेऊ, कशी येऊ कशी येऊ असा बेभान हा वारा. आयुष्यात येणाऱ्या सुखदुःखाच्या क्षणीही तुझी साथ सोडणार नाही असा विचार करून मी निघाले, तेव्हाच माझ्या माहेरचे सर्व पास तोडून मी तुझ्याकडे यायला निघाले. माझ्या दृष्टीने माझा गाव आणि माझं नाव हे दोन्हीही मी मागे सोडून आले आहे. एका नवीन आयुष्याची सुरुवात करायची या विचाराने मी अतिशय आनंदात होते. आता मात्र परिस्थिती अशी आहे की नदीच्या पाण्यात तयार झालेल्या या भोवऱ्यातून माझी सुटका होते की नाही असा प्रश्न आहे. त्यामुळेच दैवाने दिलेल्या या सौभाग्यदानाचा स्वीकार कसा करावा तेच मला समजत नाही आहे. जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, जगाच्या क्रूर शापांचे जिव्हारी झेलले भाले, तुझे सौभाग्य लाया रे तुझी होऊन मी आले, तुझे तू घे उरी आता कितीही हाक मी देऊ, कशी येऊ असा बेभान हा वारा. माझ्या घरातली माझी माणसं, नातेवाईक, येणारे जाणारे या सगळ्या लोकांचं काळजाला भोकं पाडणारं कुचकट बोलणं ऐकताना मी किती वेळा ते सहन केलं असेल ते माझ्या सहनशीलतेलाच ठाऊक आहे. जग कितीही विरोधात गेलं तरी देखील तुझ्यासोबत आयुष्य जगायचं असं ठरवल्यावर मी माझं पाऊल मागे न घेता आपल्या प्रेमावर आणि माझ्या सौभाग्यावर विश्वास ठेवून अचानकपणे उद्भवलेल्या या वादळाशी सामना करत पहिलं तीरावर यायला निघाले आहे. माझी हाक तुझ्या हृदयापर्यंत पोचू दे, म्हणजे तू मला घ्यायला पहिलं तीरावर येशील आणि मग आपली भेट होईल. नदीला पूर आलेला या शब्दांचा अर्थ ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतातून प्रवाही होत जातो आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या आवाजातून गाण्याचा अर्थ आपल्या हृदयापर्यंत सहजपणे पोचतो. बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. धन्यवाद.

0: आजच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटर्सचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: ऐकूया आशिक आवारा. या चित्रपटामधलं उदित नारायण यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्त.
2: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो. आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा

0: शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती? कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहीत होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे.

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अलबेली या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात सुमन कल्याणपूर आणि कांचन यांच्या आवाजात. शब्दरचना आहे प्रभा ठाकूर यांची, संगीतकार कल्याणजी आनंदजी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या। अटी व शर्ती लागू।

नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकता आहात रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मंडळी, मी विश्वास देशपांडे 40 गावहून बोलतोय आणि मी तुम्हा सर्वांचं आपल्या आनंदघन लता या कार्यक्रमाच्या 16व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, लता दीदी अलीकडेच म्हणाल्या होत्या की मी गेली 83 वर्षे गाते आहे यावर माझा विश्वासच बसत नाही. आणि खरंच आपल्याला सुद्धा एखादी स्त्री, एखादी गायिका ही सलग 83 वर्ष गाऊ शकते याचं आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. मंडळी, 70 ते 80 वर्ष गात राहणं म्हणजे काही चेष्टा नक्कीच नाही. 83 वर्षांपासून दीदी गात आहेत याचा अर्थ असा की त्यांनी जाहीर कार्यक्रमामध्ये त्या 8-9 वर्षांच्या असल्यापासूनच गायला सुरुवात केली होती. याचा उल्लेख मी आधीच्या भागामध्ये केलेला होता. दीदींच्या गाण्यांची गंमत काय आहे ते बघा की बऱ्याचदा आपण ते गाणं कोणत्या चित्रपटातलं आहे ते विसरतो, ते कोणत्या नायक किंवा नायिकांवर चित्रित करण्यात आलं आहे तेही विसरतो, पण आपल्या लक्षात राहतात ते दीदींच्या गाण्याचे बोल. आणि हेच दीदींच्या गाण्याचं सामर्थ्य आहे. त्यांच्या सुरांना हे सामर्थ्य काही एकाएकी प्राप्त झालं नाही, त्यामागे त्यांची तपश्चर्या आहे, साधना आहे, मेहनत आहे, गाण्याची तयारी आहे. आणि मुख्य म्हणजे आपण आपल्या आयुष्याचा जो काही ध्येय मार्ग निवडला त्यावर एक अविचल अशी निष्ठा त्यांची आहे. तर मंडळी, पुढे जाण्यापूर्वी दीदींच्या आवाजातलं एक गीत आपण ऐकूया, बहारो मेरा जीवन भी सवारो. हे आखरी खत या चित्रपटातलं गीत कैफी आझमी यांनी लिहिलेलं आहे आणि या गीताला खय्याम यांचं संगीत आहे.

मंडळी, लता दीदी त्यांनी गायनाचा जो आपला ध्येयमार्ग निवडला आणि आपलं संपूर्ण आयुष्य त्यासाठी समर्पित केलं, त्यासाठी ते किती मेहनत घेत होत्या याचा एक किस्सा मी तुम्हाला सांगणार आहे. भारतीय हवाई दलासाठी एक गीत दीदींना गायचं होतं. ही गोष्ट 1993 मधली. दीदी बराच वेळ दीदींना गायचं होतं. ही गोष्ट 1993 मधली. दीदी बराच वेळ आपल्या खोलीमध्ये होत्या. रात्रीचे 9 वाजले होते. काही वेळानं त्या आपल्या खोलीतून बाहेर आल्या. काहीशा नाराजीच्या सुरातच म्हणाल्या की उद्याचं ध्वनिमुद्रण मी काही करू शकणार नाही. त्याआधी काय करत होत्या? तर याआधी त्या आपल्या खोलीमध्ये त्या गीताच्या म्युझिक ट्रॅकवर गीताचे शब्द जुळवत बसल्या होत्या. परंतु शब्द आणि त्यांच्या मात्रा यांचा मेळ काही जमत नव्हता. शब्दांमध्ये काहीतरी बदल करावा लागणार होता. गाण्याचं संगीत तर ध्वनिमुद्रित झालं होतं. मग संबंधितांना गाण्याच्या शब्दांमध्ये बदल करायला सांगितलं गेलं. पण त्यामुळं झालं काय की गाण्याचं रूप, रंग, आकार सारं काही बदललं. आणि हे सगळं तिथं त्यावेळी दीदींच्या समोरच सुरू होतं. मंडळी, हे करत असताना रात्रीचे 11:30 वाजले तेव्हा आता हे गीत ध्वनिमुद्रण करण्यायोग्य झालं आहे असा निर्णय

निधींनी घेतला. म्हणजे बघा, एखादी गोष्ट परिपूर्णच व्हावी, त्यात कोणतीही उणीव राहू नये यासाठी, त्यावेळातही त्यांनी 1993 ही गोष्ट मी तुम्हाला सांगतो आहे, तेव्हा त्यांनी वयाची 60 ओलांडलेली होती, या वयातही ही गायिका परिपूर्णतेची केवढी काळजी घेते हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. आणि त्यांचा हाच परिपूर्णतेचा ध्यास अजूनही कायम आहे. एक गीत आपण ऐकूया, बैया ना धरो ओ बलमा. गीत मजरू यांचं आहे. या गीताला मदन मोहन यांचं संगीत आणि दस्तक या चित्रपटामधलं हे गीत आहे.

मंडळी, दीदींसारख्या प्रथितयश गायिकेची काही गाणी त्यांच्या दैवी प्रतिभेमुळे सिंगल टेकमध्ये रेकॉर्ड होत असली तरी अशी अनेक गाणी होती की जी रेकॉर्ड करताना त्यांना अनेक टेक द्यावे लागले, पण त्यासाठी कितीही टेक घ्यावे लागले किंवा सराव करावा लागला, पुन्हा पुन्हा म्हणावं लागलं, तरी त्या कंटाळत नाहीत. शिवाय प्रत्येक वेळी आवाजात तेच माधुर्य, तीच सुरेल फेक आणि ताना, एवढी सहनशीलता नवीन गायकांमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. मंडळी, काही वर्षांपूर्वीचीच एक गोष्ट मी सांगतोय. दीदींना एका नवीन गायकासोबत गाणं गायचं होतं. गाण्याचे संगीतकार होते बप्पी लहरी, आणि ज्या गायकासोबत दीदींना गायचं होतं तो नवीन गायक गाताना सारख्या चुका करत होता. असं 3 ते 4 वेळा झालं. शेवटी तो गायक स्वतःच कंटाळून म्हणाला की दीदी, माझा भागही तुम्हीच रेकॉर्ड करून टाका. पण दीदी त्याला हसत खेळत न कंटाळता समजावून देत राहिल्या. पुढे या गाण्याचे 9 टेक झाले आणि त्यानंतर गीताचं ध्वनिमुद्रण पार पडलं. तर अशा आहेत दीदी आपल्या सहकलाकारांनाही सांभाळून घेणाऱ्या. पुढे जाण्यापूर्वी एक गीत आपण ऐकूया. गीत आहे बार बार तो हे क्या समझाए पायल की झनकार, मजरू यांचंच हे गीत, रोशन यांचं संगीत आहे. लता दीदींसोबतच मोहम्मद रफी या गीतामध्ये त्यांची साथ करत आहेत आणि आरती या चित्रपटामधलं हे गीत आपण ऐकूया.

मंडळी, दीदींना हे एखाद्या गीताचं पुन्हा पुन्हा रेकॉर्डिंग करावं लागायचं ही गोष्ट नवीन नव्हती, किंवा त्या त्याला कधीही कंटाळल्या नाहीत. त्या म्हणतात, नौशाद साहेबांच्या एका गीताचं तर 28 वेळा रेकॉर्डिंग करावं लागलं. मंडळी, दीदींसारख्या प्रतितयश गायिकेची ही अवस्था आहे. त्या म्हणतात, एकदा मी गाणं स्वीकारलं की घड्याळाकडे पाहत नाही. गाणं म्हणण्यासाठी एकदा हेडफोन चढवला आणि संगीत सुरू झालं की जणू जादू घडते आणि दीदी त्या गीताच्या भावनेत हरवून जातात. त्यांना दुसऱ्या कशाचंही भान राहत नाही. कधी कधी तर भावनांचा हा आवेग इतका प्रचंड असतो की ती गीतं म्हणताना दीदींना रडूही कोसळतं. आपल्या गाण्यांशी, त्याच्या भावनांशी केवढीही एकरूपता. आपलं काम कोणतंही असो, जी व्यक्ती अशा निष्ठेने ते पार पाडते ती आपल्या क्षेत्रामध्ये नक्कीच यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. दीदींच्या आवाजामध्ये एक सुंदर गीत आपण ऐकूया, चांद फिर निकला मगर तुम ना आए. पुन्हा हे गीत मजरूह यांचंच आहे. या गीताला सचिन देवबर्मन यांचं संगीत आहे आणि पेईंग गेस्ट या चित्रपटामधलं हे गीत.

ऐकायला गायला लावणारे निर्माते अभिनेते दिग्दर्शक राज कपूर ही दिग्गज त्रयी त्यावेळी हजर होती. पण आश्चर्य म्हणजे दीदींनी हे गाणं एकाच टेकमध्ये गाऊन सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं आणि ही दिग्गज मंडळी चकित झाली. त्यांना एकही दोष काढता आला नाही. पंडित नरेंद्र शर्मा तर गमतीनं दीदींना म्हणाले, आम्हाला बोलण्याची एकही संधी द्यायची नाही असं आमची बेटी घरूनच ठरवून आलेली दिसते. तर मंडळी, याच सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटातलं हे गीत आपण लता दीदींच्या आवाजामध्ये ऐकूया. हे गीत पंडित नरेंद्र शर्मा यांचं आहे आणि गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. सत्यम शिवम सुंदरम.

मंडळी, संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या संगीत निर्देशनात दीदींनी सुरुवातीला अनेक मराठी आणि हिंदी गाणीसुद्धा म्हटली आहेत. ते संगीतकार, ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर दीदींबद्दल बोलताना म्हणतात, लताला नवं गाणं शिकवताना तुम्हाला काहीच कष्ट पडत नाहीत, ती नेहमी हसतमुख असते. संगीतकारानं गाऊन दाखवलेल्या ओळींचं तिला लगेच आकलन होतं. त्यावेळी तिचे ओठ फक्त गुणगुणताना तुम्हाला दिसतील, पण जेव्हा ध्वनिमुद्रणाची वेळ येते तेव्हा तेच शब्द सुमधूर गीताचं रूप घेऊन तिच्या कंठामधून बाहेर पडतात. माईकपासून किती जवळ किंवा दूर उभं असावं, कोणत्या शब्दाच्या वेळी माईक जवळ करायचा किंवा टाळायचा, यासारख्या अनेक गोष्टी तिला कधी सांगाव्या लागत नाही. म्हणून दीदींच्या बाबतीत संगीतकार वनराज भाटिया म्हणतात की शी इज अ कंपोजर्स ड्रीम. म्हणजे प्रत्येक संगीतकाराला आपलं गाणं ज्या पद्धतीनं गायकांनी गावं असं वाटतं ते स्वप्न साकार करणारी गायिका म्हणजे लता मंगेशकर. तर मंडळी, या कार्यक्रमाचा समारोप एका सुंदर गीतानं करूया. गीत आहे तेरे मेरे होटो पे मीठे मीठे गीत मितवा, गीत आनंद बक्षी यांचं, आणि चांदनी या चित्रपटामधील हे गीत लता दीदींसोबतच बाबला मेहता यांनी गायलेलं आहे. तर मंडळी, ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वेळी आणि याच वारी. तोपर्यंत नमस्कार.

0: सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।
1: अशांती या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत। संगीतकार राहुल देव बर्मन। हे गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार, शैलेंद्र सिंग आणि आशा भोसले यांच्या आवाजात।
2: ना तुझसे ना मुझसे, ओए ना मुझसे ना तुझसे,

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूयात. चायना गेट या चित्रपटामधलं संगीतकार अन्नू मलिक.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: चित्रपटसंगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूया. हे रांझा या चित्रपटामधलं कैफे आझमी यांच्या या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं. आणि हे गीत ऐकूयात हेमलता आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाज.

0: येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात आशियाना. या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं योगेश यांचं गीत. गीताला संगीत आहे हरी अर्जुन यांचं.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
5: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे? आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8380016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज, आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

0: ऐग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून। 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही।
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत।
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष।
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या, अटी व शर्ती लागू।

0: 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात जुर्म और सजा या चित्रपटामधलं राम भारद्वाज यांचं गीत. ऐकूया मोहम्मद रफी आणि वाणी जयराम यांच्या आवाजात. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: इंजिनिअरिंग ला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर संगीत जीत हमारी या चित्रपटामधलं गीत आता ऐकूयात. एस पी बालसुब्रमण्यम, यसुदास आणि एस जानकी यांच्या आवाजात. गीतरचना इंदिवर यांची, संगीतकार बप्पी लहरी.

0: येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांनी गायलेलं राहत इंदोरी यांचं गीत आपण ऐकणार आहोत. दरा चित्रपटातील या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

0: भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।
1: कार्यक्रमात आता ऐकूयात अंजाळ यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात, संगीतकार बप्पी लहरी, आणि हे गीत ऐकूयात बाजार बंद करो या चित्रपटामधलं।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो, आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. आजची गोष्ट, शेवटची सही. रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत. नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत. तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून विल करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया. हो करूया करूया की, अजून आहे वेळ. विषय तिथेच संपला. त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला. पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला. झालं, 13 दिवस संपले. आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं. मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे. मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले. आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होतं दोघंही खोटं बोलत नव्हते. पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी. आणि आठवणींना सही नसते. काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही. कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा.
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे. आपण आत्ताच एक कथा ऐकली. ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो. आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते. मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: टाइम चेक टाइम चेक।
1: सायंकाचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
6: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

सिने माकट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: वाढवायचंय, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1,00,000 कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5,00,000 असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अग मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अग अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. 8 वर्षांची

हो तुम ए यार कहीं पहले, खेले हो मेरे दिल से दिलदार।

ही फरमाईश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।

0: देतात का बायकून पोरा?
1: धंदा आहे, रोजचा कॅश फ्लो आहे, मग घ्या विश्वास बँकेचे अनसिक्युअर्ड बिझनेस लोन व्हाया डेली कलेक्शन. रुपये 5 लाखांपर्यंत कर्ज, मुदत 3 वर्ष आणि रुपये 1 लाखासाठी रोज फक्त 108 रुपये. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा. कॉल करा 91300208888.

0: रेडिओ विश्वास
1: सायंकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: घर है।
1: खास बाल गोपाळांकरता घेऊन आलेलो आहोत विशेष कार्यक्रम, ज्याचं नाव आहे नातवंडांशी गप्पा। सादरकर्त्या सुमती पवार। प्रसारण दर रविवारी सकाळी 10:30 तेव्हा ऐकायला विसरू नका नातवंडांशी गप्पा।

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्ती लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

विक्रेते, भाजी विक्रेते, फूल विक्रेते, किराणा दुकानदार, चहाची टपरी किंवा पान सेंटर, तुमचा व्यवसाय रोज चालतो, रोज पैसे फिरतात, मग तुमच्यासाठीच विश्वास बँकेची खास डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज योजना, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, रुपये 1 लाख कर्जासाठी रोज फक्त 108 रुपये भरून व्यवसायाला द्या नवी झेप. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, छोट्या व्यवसायांना मोठी ताकद.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

स्वतःच्या हक्काचे घर प्रत्येकाचे एक सुंदर स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वास बँक घेऊन आली आहे आकर्षक गृह कर्ज योजना. रुपये 25 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी फक्त 8.99% व्याजदर आणि रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी 10% व्याजदर. सोपी प्रक्रिया, जलद मंजुरी आणि विश्वासाची खात्री. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा 9130002088. स्वप्नातील घर विश्वास बँकेचा आधार.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.

माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक
1: सायंकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
7: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आम्ही प्रसारित करत आहोत आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सायंकाळचे 7 वाजले आहेत. रूपरेषेनंतर आपण ऐकू शकणार आहात शुभंकर होती. 7:10 प्रसारित होईल मनाचा आरसा, सादरकर्त्या राधिका जोशी. रात्री 8 प्रसारित होईल कार्यक्रम गाणी मनामनातली, सादरकर्ते श्याम कुलकर्णी. रात्री 9 बाळू ऑन एअर ह्या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आम्ही करणार आहोत, सादरकर्ते राजेश आहेर. सकाळी 4 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. सकाळी 6:05 प्रसारित होईल कार्यक्रम गोंदवलेकर महाराज यांचे विचार, सादरकर्ते दत्ता सरदेशमुख. सकाळी 6:10 आपण आस्वाद घेऊ शकणार आहात भक्ती संगीताचा. 6:30 प्रसारित होईल कार्यक्रम दासबोध, सादरकर्ते पद्माकर देशपांडे. 6:35 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम प्रभात विश्व, सादरकर्ते ऋषिकेश अयाचित. तर ही होती आजच्या आमच्या काही ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मी आहे राधिका जोशी, सादर करते आहे कार्यक्रम मनाचा आरसा समर्थांचा वारसा। श्रोते हो, या कार्यक्रमात आपले मनापासून स्वागत। मनाचे श्लोक हा समर्थ रामदास स्वामींचा एक असा ठेवा आहे की जो आजही आपल्याला जगण्याची दिशा देतो। सुसंस्कारित आणि सुदृढ मन असलेली पिढी घडवणे हेच या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे बर का। श्रोते हो, या कार्यक्रमात एक मनाचा श्लोक, त्याचा सोपा सरळ अर्थ आणि त्या अनुषंगाने मिळणारा संदेश असणार आहे। श्रोते हो, मनाचे श्लोक ग्रंथातील आजचा आपला श्लोक क्रमांक 113

श्रोते हो, समर्थ मनाच्या श्लोकांच्या द्वारे मनालाच उपदेश करतात. प्रत्येकाचे मनच जर शुचित असेल तर राष्ट्र तसेच होते हा हेतू ते ठेवतात. त्याचप्रमाणे समर्थ आत्मकल्याणाला अत्यंत महत्त्व देतात. प्रत्येकाने आपले आत्मकल्याण करून घ्यावे, आपली पारमार्थिक प्रगती करावी ही तळमळ समर्थांना असते. या श्लोकात समर्थ आपल्याला एक धोक्याची सूचना देत आहेत बरं का. परमार्थ आणि पांडित्य यातील महत्त्वाचा फरक जर आपल्याला समजला नाही तर जीव स्वतःचे अकल्याण करून घेईल आणि ब्रह्मराक्षस होईल असा धाकच समर्थ आपल्याला घालतात. आपल्या शास्त्रात ब्रह्मराक्षस ही एक संकल्पना आहे. अति विद्वान माणसे पांडित्यांच्या अहंकारामुळे पुढील जन्मात ब्रह्मराक्षस होतात. अशा ब्रह्मराक्षसांना दीर्घकाळ या योनीतून मुक्तता

मिळत नसते. थोडक्यात कितीही ज्ञान मिळाले तरी अहंकारामुळे सगळे ज्ञान वाया जाते म्हणून समर्थक काळजी घेण्यास सांगत आहेत. श्रोतेहो, या बाबतीत एक गमतीशीर कथा आहे बरं का. समर्थांच्या काळात वामन पंडित नावाचे एक विद्वान ब्राह्मण होते. ते संस्कृतमधून रचना करीत असत. समर्थांनी त्यांना जनसामान्यासाठी प्राकृत रचना करण्यास विनंती केली, पण त्यावरून त्यांनी समर्थांशी वादच घातला. वामन पंडित एकदा प्रवास करीत होते. रात्री मुक्कामाला एका झाडाखाली थांबले. त्या झाडाच्या दोन मोठ्या फांद्यांवर दोन ब्रह्मराक्षस बसले होते. वामन पंडित डोळे मिटून पडलेले होते. तितक्यात त्यांना ब्रह्मराक्षसांचे आवाज आले. एक ब्रह्मराक्षस दुसऱ्याला म्हणाला, अरे मी तुझ्या फांदीवर राहायला येऊ का? त्यावर दुसरा म्हणाला, ही फांदी मी वामन पंडितांसाठी ठेवली आहे. वामन पंडित पुढल्या जन्मी ब्रह्मराक्षसच होणार आहेत. हे ऐकताच वामन पंडित बेचैन झाले. पुढल्या जन्मी आपण ब्रह्मराक्षस होणार या कल्पनेने त्यांना रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठून ते चाफळला गेले आणि त्यांनी पहिले समर्थांचे पायच धरले आणि प्राकृतात रचना करण्याचे मान्य केले. सर्वात प्रथम त्यांनी समर्थांसाठी एक श्लोक रचला, शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे.

0: श्रोते हो, हा श्लोक इतका लोकप्रिय झाला की समर्थ संप्रदायात तो रोज गायला जातो. समर्थ म्हणतात, परमात्म्यापेक्षा ज्ञानी कोण आहे? मी खूपच ज्ञानी आहे ही जाणीव माणसाला अहंकारी बनवते. या कथेचे तात्पर्य हेच की अहंकार सोडूनच द्यावा. ज्ञानोबांची ओवी आपल्याला सांगते, म्हणोनी थोरपण परा सांडिजे, व्युत्पत्ती अवघी विसरीजे. म्हणजे काय? आपला मोठेपणा सोडून द्यावा. वेदशास्त्रात जरी आपण तज्ज्ञ झालो तरी ते सर्व विसरून जावे. ज्ञानामुळे अहंकार नाही तर विनय आला पाहिजे, आणि या विनयामुळे स्वतःच्या ज्ञानाचा अजून विकास झाला पाहिजे, याकडे आपण लक्ष द्यावे. जय जय रघुवीर समर्थ.
1: श्रोते हो, याबरोबरच मी राधिका जोशी आता आपली रजा घेते आहे. पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास. धन्यवाद.

आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतानगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.

0: वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागतोत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: जय संतोषी.

बांधकाम किंवा घराचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, मग निवडा विश्वास बँकेचं गृह कर्ज. रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज फक्त 8.99% व्याजदरानं. रुपये 25 लाखांवरील कर्ज फक्त 10% व्याजदरानं. आजच संपर्क साधा प्रेमचंद तायडे 96 0417 98 61, गणेश सोमवंशी 83 800 16 508 किंवा 91 300 20 888 या क्रमांकावर. विश्वास बँक, घराच्या स्वप्नांना विश्वासाची साथ.

चित्रपटावर अथवा अभिनेत्यावर आधारित कार्यक्रम दिल ने पुकारा सादरकर्त्या प्रांजली आफळे दर मंगळवारी दुपारी 1 वाजता आणि पुन्हा प्रसारण दर मंगळवारी रात्री 11 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका दिल ने पुकारा.

खरी सरी काय बोलून शिणवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवा.

परस्त्री सुंदर झाली म्हणून काय पळेच ओढावी, आणि तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैदर झाली म्हणून काय शिरी

0: पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98 50 84 0520 आणि 98 349 52 278.

0: नाम को बँक शैक्षणिक कर्ज, नाम को विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती.

0: विश्वास टाइम चेक रात्रीचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज. दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
2: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज. फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: नमस्कार श्रोतेहो, रेडिओ विश्वास कम्युनिटी रेडिओ 90.8, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: श्रोतेहो, मी श्याम कुलकर्णी जत जिल्हा सांगली इथून आपणाशी बोलतोय।
2: सादर करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम।
3: प्रेम केलं नाही केलं।

श्रोते हो, हे गीत होतं जीवलगा या चित्रपटातील. गायक कलाकार होते सुरेश वाडकर आणि आशा भोसले. गीत रचना होती प्रवीण दवणे यांची आणि संगीतकार होते अनिल मोहिले. श्रोते हो, या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद अजीज आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत अनिल मोहिले आणि चित्रपट

श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विनय मानके यांच्या स्वरातील एक गाडी बाकी अनाडी या चित्रपटातील प्रवीण दवणे यांची शब्दरचना, संगीतकार आहेत अशोक पत्की।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम. आपणासोबत मी श्याम कुलकर्णी. कार्यक्रमात यानंतर

श्रोते हो, हे गीत होतं विनय मांडके, रवींद्र साठे आणि सुदेश भोसले यांच्या स्वरातील. चित्रपट होता रंगत संगत. गीतरचना होती प्रवीण दवणे यांची आणि संगीतकार होते अशोक पत्की. या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात यानंतर आपण ऐकूयात अरुण इंगळे यांच्या स्वरातील शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीतकार आहेत श्रीकांत तेलंग आणि चित्रपट इना मीना डिका.

श्रोते हो, या मराठी चित्रगीतांच्या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकूयात सेम टू सेम या चित्रपटातील रवींद्र साठे आणि विनय मांडके यांच्या स्वरातील विवेक आपटे यांचे गीत. संगीतकार आहेत अनिल मोहिले.

श्रोते हो या गीत रचनेबरोबरच हा मराठी चित्रगीतांचा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे. आज या कार्यक्रमात जीवलगा, जीवा सखा, एक गाडी बाकी अनाडी, रंगत संगत, इनामिना डिका आणि सेम टू सेम या चित्रपटातील काही गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपणासाठी सादर केला श्याम कुलकर्णी यांनी.

0: मॅडम तुझे
1: काय गे सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
2: अगं मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
1: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
2: अगं अजिबातच नाही, फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
1: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
2: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
3: एक ही भूल या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत आता आपण ऐकणार आहोत SP बालसुब्रमण्यम आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत साज आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचा.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकूयात महेंद्र कपूर यांच्या आवाजात कवी प्रदीप यांची गीतरचना. हे गीत आहे तुलसी विवाह या चित्रपटामधलं आणि या गीताला संगीत दिलं आहे सी रामचंद्र यांनी.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीतकार रवी यांची ही गीतरचना ऐकूया. खामोश निगाह है या चित्रपटामधली.

0: ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
2: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकूयात. आशा भोसले यांनी गायलेलं वर्मा मलिक यांची गीतरचना. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं आणि हे गीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं.

0: वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम पर्वत या चित्रपटामधलं मिन्नो पुरुषोत्तम यांनी गायलेलं जान निसार अख्तर यांचं गीत. संगीत दिलं आहे जयदेव यांनी.

0: माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: ऐकूयात राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये. संगीतकार उषा खन्ना. चित्रपट आओ प्यार करे.

आई वडिलांचे स्वप्न, मुलांचे भविष्य आणि आपल्या कुटुंबासाठी स्वतःचं घर, हे स्वप्न साकार करण्यासाठी विश्वास बँक तुमच्या सोबत आहे. आकर्षक गृह कर्ज योजना, रुपये 25 लाखांपर्यंत कर्जावर फक्त 8.99% व्याजदर, रुपये 25 लाखांवरील कर्जासाठी फक्त 10% व्याजदर, सोपी कागदपत्रे, जलद प्रक्रिया. आजच आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08 किंवा 9130020888. घराचे स्वप्न पूर्ण करणारी बँक विश्वास बँक.

0: रात्रीचे 9 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: रामराम मंडळी, डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप. मंडळी, आज आपल्या बरोबर परत आहे डॉक्टर पार्थ महाजन, सायकियाट्रिस्ट. आणि त्याने एक छान आयडिया डोक्यात घेऊन आलाय तो. जशा गावागावात आशा नर्सेस टाईप असतात, तसे सायकियाट्रिस्ट साठी पण असे गावागावात जिल्ह्या जिल्ह्या शहराशहरात असे लोक असावे जे तुमच्या घरी जाऊन काउन्सिलिंग करता येतील, थोडंफार तुमच्या मनाला आधार देतील. आणि पार्थ, दिस आयडिया इज व्हेरी गुड. राम राम.
3: थँक्यू, थँक्यू सो मच फॉर दिस कन्सेप्ट.
2: पार्थ, आता मला एक सगळ्यात महत्वाची, आपण आज हा शेवटचा पार्ट बोलूया. सगळ्यात पहिले मला एक सांग, तुम्ही लोक ट्रीटमेंट देतात
3: बरोबर,
2: तर लोकांना वाटतं की काय देणार, झोपेच्या गोळ्या देणार, आणि मग त्या घेतल्या की त्यांची सवय लागते, मग त्या आयुष्यभर घ्याव्या लागतात. आणि जर सिझोफ्रेनिया वगैरे असेल तर डोक्याला शॉक देतात, मग त्याने अजून वेळा होतो माणूस. तर तुमची लाईन ऑफ ट्रीटमेंट, आता तू म्हटला खूप चेंज झालंय सायकियाट्रीमध्ये, तर त्याच्याबद्दल सांग. ट्रीटमेंट आणि त्याचे होणारे फायदे, आणि आता तुम्ही जे नवीन नवीन मॉलिक्यूल आलेत त्याच्याबद्दल बोल.
3: येस, आता आपण बोलताना मुख्यतः या म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी ट्रीटमेंट या अर्थ मेडिकल ट्रीटमेंट म्हणून मी कन्सिडर करतो. बरोबर, मेडिकल ट्रीटमेंटबद्दलच आपल्याला बोलतो. येस, सो मेडिकल ट्रीटमेंटमध्ये सगळ्यात मोठं सायकियाट्रीबद्दल असलेला गैरसमज हा आहे की या गोळ्यांनी फक्त झोप येते आणि या गोळ्यांचं भयंकर ॲडिक्टिव्ह पोटेन्शियल आहे, याच्यामुळे ॲडिक्शन होण्याची शक्यता असते. तर हा सायकियाट्रीचा मला वाटतं मी फेस केलेला ॲटलीस्ट सगळ्यात मोठा मिथ हा या गोळ्यांमुळे झोप येते आणि याच्यामुळे ॲडिक्शन होतं हा आहे. या गोष्टीमुळे बेसिकली आपलं हे समजून घेणं गरजेचं आहे की वेन इट कम्स टू डिसऑर्डर्स लाईक अँझायटी किंवा डिप्रेशन किंवा ज्या काही गोळ्या आहेत, तर ह्या आपण समजून घेतलं पाहिजे की डिप्रेशन हे अँड अँझायटी किंवा व्हॉट एव्हर डिसीजेस वी आर लुकिंग अप टू आर हे तर बेसिक ओरिजिन हे आपल्या न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये, म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे डोपामाइन, सिरोटोनिन, नॉर एपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन हे जे हॉर्मोन्स किंवा जे स्त्राव आहेत ह्याच्यावर डिपेंडंट आहे की आपण डिप्रेस होतो, अँझायटी आपल्याला होते किंवा काय आपल्याला मानसिक आजाराची काय लक्षणं दिसतात हे ह्याच्यावर डिपेंडंट आहे. तर आम्ही काय करतो या गोळ्यां थ्रू की आम्ही हे स्त्राव किंवा हे न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत हे खाली वरती किंवा नॉर्मलाइज करायचा प्रयत्न करतो. एखाद्या झोपणाऱ्या व्यक्तीला अजून कोणी झोपेच्या गोळ्या देईल का, तर देणार नाही. कारण की झोप जेव्हा आपण बोलतो, झोपेबद्दल जेव्हा आपण बोलतो, तर झोपेचं एक न्यूरो ट्रान्समिटर लॉजिक किंवा झोपेचं एक वे ऑफ जसं ब्रेन आपलं परसिव्ह करतो ते वेगळं आहे आणि जसं ब्रेन अँझायटी परसिव्ह करतो ते वेगळं आहे. सो आम्ही काय करण्याचा प्रयत्न करतो की आम्ही ज्या पॅथॉलॉजीमुळे किंवा ज्या डिसऑर्डरमुळे ज्या त्या गोळ्या औषध जे आपले न्यूरो ट्रान्समिटर्स वरती खाली झालेले असतात त्यांना एक समतोल करण्याचा प्रयत्न करतो. उदाहरणार्थ त्याचं तर अँझायटीचं जर मी तुम्हाला उदाहरणार्थ देऊ, एक गाडी घेऊयात, समजा आपण एक गाडी पकडूयात, तर गाडीमध्ये जर आपण विचार केला तर गाडी कॉन्स्टंटली जर ऍक्सिलेटरवरच चालली तर काय होईल, ती गाडी एक दिवस कुठे जरी जाऊन धडकेल. बरोबर की नाही? आपण आपल्या माइंडला गाडी कन्सिडर करूयात की आपलं जे माइंड आहे त्याच्यामध्ये अँझायटीमध्ये काय होतं की थॉट्स फॉर थॉट्स, थॉट्स फॉर थॉट्स, थॉट्स फॉर थॉट्स, वन आफ्टर द अदर, वन आफ्टर द अदर, इट इज गोइंग, इट इज नॉट स्टॉपिंग. तर काय होईल, इट विल गो अँड डॅश. तर आम्ही काय करतो, गाडीला फक्त गव्हर्नर लावतो. गव्हर्नर म्हणजे काय, वी ट्राय टू मेक इट क्लिअर, थोडंसं स्टॉप. काय करतो आपण, पाचवा गिअर कन्स्ट्रिक्ट करतो किंवा कमी करण्याचा प्रयत्न करतो, चौथ्या गिअरवर गाडी स्टेप इन करतो. तर व्हॉट डू वी डू इज दॅट वी ट्राय टू नॉर्मलाइज दोज न्यूरो ट्रान्समिटर्स. जे न्यूरो ट्रान्समिटर्स किंवा स्त्राव जे खालीवरती झालेले असतात ना, ते आपण नॉर्मल करण्याचा प्रयत्न करतो, एवढंच आपण करतो. बाकी काय त्याच्यामध्ये असे काही आम्ही काही फक्त प्रत्येक गोळ्या झोपेच्याच गोळ्या देतो असे काही, अशा पण आपल्याकडे गोळ्या असतात की ज्याच्यामुळे झोप येत नाही. समजा एखादा डिप्रेसिव्ह पेशंट आहे ज्याला खूप जास्त झोप आहे, त्याला खूप जास्त लठ्ठपणा जर वाटत असेल तर त्याचा लठ्ठपणा काढण्यासाठी पण आपल्याकडे मेडिकेशन्स आहेत. बिकॉज इट इज ऑल डिपेंडंट ऑन दिस स्मॉल स्मॉल न्यूरो ट्रान्समिटर दॅट वी टॉक अबाउट, मेनली डोपामाइन, सिरोटोनिन अँड नॉरएपिनेफ्रिन, एपिनेफ्रिन दॅट वी स्पोक अबाउट. सो या गोळ्यांनी झोप येते किंवा या गोळ्यांनी ॲडिक्शन पोटेन्शियल होतं हे अतिशय पूर्णतः चुकीची गोष्ट आहे या कन्सेप्टमध्ये.
2: अच्छा, आता आपण ऍडल्ट डे किंवा समजायला लागल्यावर
3: येस
2: पेशंटला सायकियाट्रिस्टकडे कधी घेऊन जावं हे समजलं.
3: येस येस.
2: लहान मुलांना जर काही त्रास असेल आणि त्याला सायकियाट्रिस्टची गरज आहे
3: बरोबर,
2: लहान मुलं म्हणजे 10-12 वर्षाच्या पोलांच्या 10-12 वर्षाच्या आत, त्यांना पण काही असेल गरज सायकियाट्रिस्टची, तर ते कसं समजून घ्यावं?
3: खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. या केसमध्ये ना लहान मुलांचं मॅनिफेस्टेशन आणि मोठ्यांचं मॅनिफेस्टेशन कसं आहे, सायकेट्रीमध्ये लहान मुलांचं मॅनिफेस्टेशन, ऍडल्ट मॅनिफेस्टेशन आणि जिडॅट्रिक्स मॅनिफेस्टेशन म्हणजे जे वयस्कर लोक आहे यांच्या मॅनिफेस्टेशन कम्प्लीट फरक असतो. लहान मुलांचं शाळेत म्हणजे समजा जे त्यांना सायकेट्रिस्टकडे कधी घेऊन दिलं पाहिजे की आपल्या एखादं सस्टेन्ड बिहेवियर जर परत परत दिसले, म्हणजे काय की आपण जर बघतो आहे की मुलगा शाळेत जायला नाही म्हणतोय, घाबरलेला असतो, जेवण कमी केलेलं आहे, अकॅडमिक परफॉर्मन्स चांगला नाही आहे. आजकालच्या काळामध्ये आपण स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर्स जे आपण फक्त तारे रवींद्रमधनं ह्याच्यामधनं शिकलो, डिस्लेक्सिया शिकलो, तसे आपण ते डिसऑर्डर आपण खूप वेळा इग्नोर करतो. आणि काय होतं ना लहान मुलांमध्ये, बिकॉज दे आर डिस्लेक्सिक, बट आपण काय करतो, आई वडिलांचा आजकाल प्रेशर इज ट्रिमेंडस ऑन द चिल्ड्रन, म्हणजे खूपच जास्त आहे. आणि त्यांना ऍक्च्युली ते इंटरप्रिटेशन नाही, दे डोंट हॅव द कपॅसिटी टू अंडरस्टँड दॅट, पण आपण त्याच्यावर अननेसेसरी प्रेशर टाकतो. आणि ते प्रेशर टाकल्यामुळे काय होतं, मग दे कीप ऑन थिंकिंग ऑफ देअर लाईव्ह ॲज लो सेल्फ एस्टीम, म्हणजे त्यांचा कॉन्स्टंटली कॉन्फिडन्स लो होतो. तर लहान मुलांमध्ये मुख्यतः शाळेत न जाणं, शाळेमध्ये इंटरप्रिटेशन न होणं, न समजणं, खूप जास्त हायपर ऍक्टिव्हिटी असणं, म्हणजे मुलगा आपण बघतोय की एका ठिकाणी बसतच नाही, सारखा मोटर लावल्यासारखं इकडून तिकडे तिकडून तिकडे तिकडून तिकडे फिरतोच आहे, ही इज नॉट स्टॉपिंग, अशी काही डिसऑर्डर्स दिसणं, किंवा सारखं मुलांशी भांडणं करणं, तोडफोड करून येणं, शिवीगाळ करणं, अशा काही गोष्टी जर लहान मुलांमध्ये दिसत असेल तर त्या लहान मुलांना आपण त्या ठिकाणी स्कूलमध्ये घेऊन, बिकॉज लहान मुलांचे जे डिसऑर्डर्स असतात ते थोडे वेगळे असतात. जसं मी तुम्हाला म्हटलं कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी करतो, तर वेदर इट इज ADHD अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर, किंवा मुलगा जर इंटरॅक्ट करत नाही, आय कॉन्टॅक्ट मेंटेन करत नाही, अकॅडमिक्समध्ये स्लो आहे, लक्ष देत नाही, तर ऑटिझमची तर सुरुवात नाही आहे ना, ऑटिझम तर नाही आहे ना. किंवा तुम्ही जसं म्हटलं की SLD स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर, तर काय होतं ह्या जर गोष्टी आपल्याला लहान वयामध्ये लक्षात आल्या ना, तर आपल्याला त्यांचं जे आकलन आहे किंवा त्यांचा जो वे ऑफ लाईफ आहे ना, तो एका वेगळ्या स्त्रोताला नेऊन त्यांची जास्त डेव्हलपमेंट करण्याची शक्यता असते. व्हॉट इज द प्रॉब्लेम, आय थिंक आइन्स्टाईन had very properly said that we in Indian education system we try to test the capacity of a fish to climb a tree. म्हणजे आपण माशाची कपॅसिटी झाड चढू पाहतो, तर हे SLDच्या मुलांबरोबर होणारच, हा तो पडणारच खाली, कारण की एक मुलगा जो आहे त्याची कपॅसिटी पियानो वाजवण्यामध्ये, तुम्ही पियानो वाजवण्यामध्ये त्याला मदत करू. अँड देर आर लॉट ऑफ डिसलेक्सिक पीपल हू हॅव डन वंडर्स इन द वर्ल्ड. तर आपण काय करतो ना, आपण लहानपणी या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. दुसरं म्हणजे इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी पण आपण बऱ्याच वेळा इग्नोर करतो, की मुलगा म्हणजे आई काय कंप्लेंट घेऊन आपल्याकडे की मुलगा आमचा फार हुशार आहे पण खूप लेझी आहे, काम करत नाही. आता होतं काय की आई वडिलांचा जो पर्स्पेक्टिव्ह याचा असतो ना, खूप प्रिझमॅटिक असतो. प्रिझमॅटिक म्हणजे काय होतं, दॅट दे लुक ॲट थिंग्स ॲज देअर चाइल्ड इज व्हेरी टॅलेंटेड अँड ही इज जस्ट लेझी. दॅट इज अ व्हेरी नॅचरल थिंग ऑफ अ बायोलॉजिकल हे ऑफ मदर, आय डोंट डिसअग्री, माझं काही नाही म्हणणं नाही, पण अशा सिच्युएशनमध्ये सस्टेन मुलगा अभ्यास करून पण जर मार्क पडत नसतील किंवा काही त्रास होत असेल, तर त्याला सायकेट्रिस्टकडे दाखवणं गरजेचं आहे अशा सिच्युएशनमध्ये, की त्याला काही इंटेलेक्च्युअली काही प्रॉब्लेम आहे का, इफ ही इज नॉट एबल टू इंटरप्रेट. अशा सिच्युएशनमध्ये काय, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं ना, आपण त्या मुलाच्या एनर्जीला त्याच्या थिंकिंगला एक बरोबर डिरेक्शन देऊ शकतो आणि त्याचं पुढचं पूर्णतः आयुष्य आपण नॉर्मलाइज करू शकतो अशा याच्यामध्ये.
2: आता सिनियर सिटीजन्समध्ये येणारे सायकेट्रिक्स फॉरम,
3: येस,
2: म्हणजे रिटायर होईपर्यंत ते छान आहेत आणि अचानक काहीतरी हळूहळू सुरू झालेलं आहे,
3: येस,
2: ते काय असतं
3: सिनियर सिटीजन
2: का असतं,
3: येस, खूप महत्वाचा मुद्दा आहे, स्पेसिफिकली इंडियासाठी हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आपण एक लक्षात घेतो की आता जनगणना मला वाटतं चालू आहे, पुढच्या 10 वर्षांमध्ये नेक्स्ट जनगणनेपर्यंत टिल द नेक्स्ट सेन्सस आपल्याकडची जी सिनियर सिटीजन पॉप्युलेशन ही डबल झालेली असणार आहे. इट विल बी डबल, म्हणजे इंडियासाठी जेरियाट्रिक लोड हा खूप हाय लेवलला जाणार आहे. आणि नाशिक सारख्या सिटीजमध्ये विच इज ऑलरेडी अ रिटायरमेंट हब फॉर पीपल, त्याच्यामध्ये ते अजूनच जास्त लेवलला जाणार. ह्याचा कारण असं आहे ना, की सिनियर सिटीजन्समध्ये आजकाल डिमेन्शिया म्हणजे स्मृतीभ्रंशचा प्रॉब्लेम खूप बघायला मिळतो, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी विसरून जाणं किंवा आपण कुठे काय लक्षात नाही येणं, तर डिमेन्शियाची सुरुवात आहे. डिमेन्शिया बरोबर कॉमनली आपण बोलतो जेरियाट्रिक डिप्रेशन, म्हणजे प्रौढ वयातील येणारं उदासपण, हे खूप कॉमनली आपल्याला बघायला मिळतं. तर डिमेन्शियाबद्दल जर मी बोललो तर स्मृतीभ्रंश म्हणजे काय, की मी चष्मा कुठे ठेवला ते नाही, की मी चष्मा कुठे ठेवला विसरून गेलो, दॅट इज ओके, दॅट इज व्हेरी नॉर्मल. बट असं होतंय की ती व्यक्ती, समजा मी आत्ता चहा प्याला, पण जर व्यक्तीला सांगितलं अरे मी चहा प्यायलाच नाही, मला परत चहा द्या, मला परत जेवण द्या, परत परत जेवण मागतो की मी जेवण केलंच नाही, मला परत तुम्ही जेवण द्या,
2: डोंट फील फुल फील
3: नाही, दॅट इज लेस, बट दे फील फुल, बट अगेन दे थिंक दॅट बिकॉज आय हॅव नॉट हॅड फूड, बिकॉज फूड इज नॉट ओनली अबाउट स्टमक, इट इज ऑल्सो अबाउट द माइंड.
2: ओके,
3: सो व्हॉट हॅपन्स इज दॅट, की आपण विसरून जातो, परत परत ती व्यक्ती विसरायला लागते, कधी कधी काय होतं की ती तुम्हाला पण विसरते, म्हणजे तुमच्या नातेवाईकांना पण विसरते. सो ऑल दिस फीचर्स ऑफ डिमेन्शिया आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि हे डिमेन्शियाचे फीचर लवकर पकडणं, आणि डिमेन्शिया बरोबर खूप कॉमनली काय आपल्याला दिसतं, जेरियाट्रिक डिप्रेशन, म्हणजे जास्त वयातील येणारा उदासपण जे आहे ते. आता हे जे उदासपण आहे ना, हे नॉर्मल प्रॉब्लेम सारखं मॅनिफेस्ट करत नाही, म्हणजे नॉर्मल लोक जे असतात ते म्हणतात मला उदास वाटतं, मला रडायला येतं, काही करायची इच्छा होत नाही, हे होतं. पण तेच वयस्कर वयामध्ये काय करतात ते म्हणतात मी एकदम खुश आहे, एकदम छान आहे. पण काय होतं, देर इज नो पर्पज, देर इज नो पर्पज म्हणजे लॅक ऑफ पर्पज. आता काय त्यांना टिपिकल बोलण्यामध्ये आपलं असं जाणवतं की आता काय झालं, मुलांचे पण लग्न झाले, दोन्ही मुली सेटल झाल्या, आता आपलं काय जाण्याचं राहिलं फक्त, आता काढायचं जसं आहे तसं. सो दिस आर ऑल साइन्स ऑफ जेरियाट्रिक डिप्रेशन. हे फार महत्वाचं आहे. आणि आपण काय होतो ना, एजेड पॉप्युलेशनमध्ये हे मिस करतो बऱ्याच वेळा या लोकांमध्ये, त्याच्यामुळे त्यांना ते बघणं खूप गरजेचं आहे की असं होतं आहे का, एकट्यात रडतात. कारण की काय होतं ना, बिकॉज यू वन्स यू बिकम एजेड, जसं चाइल्ड कॅन एक्सप्रेस व्हेरी फ्रीली, ॲज यू ग्रो इन एज, ॲज यू बिकम एजेड, यू आर नॉट एबल टू एक्सप्रेस. जसं तुम्ही म्हटलं की रिटायरमेंट नंतर एकदम खाली पडतात, कारण की कम्प्लीट पर्पज चालला जातो. आमच्या सायकॅट्रीमध्ये खूप महत्वाचं एक स्टेटमेंट आहे की मोस्ट पॉवरफुल थेरपी इज पर्पज. पर्पज इज द मोस्ट पॉवरफुल थेरपी. तुम्हाला कुठल्या गोष्टीचा जर पर्पज मिळाला ना, तर ऑटोमॅटिकली यू विल बी फार बेटर दॅन दॅट.
2: सो डिमेन्शिया ट्रीटेबल?
3: ऑफकोर्स. सी अगेन देर आर सम इट देन ट्रीटेबल पेक्षा म्हणजे रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल.
2: ओके.
3: इन सम सिच्युएशन वी कॅन अरेस्ट द फर्दर डिटेरियोरेशन, अँड इन सच सिच्युएशन वी कॅन रिव्हर्स इट ऑल्सो. समजा व्हॅस्क्युलर डिमेन्शिया जो असतो की जो हायपर टेन्शनमुळे होणारा किंवा मायक्रो न्युट्रियन्समुळे होणाराच्या डिफिशियन्सीमुळे होणारा डिमेन्शिया जो असतो तो ट्रीटेबल आहे अँड रिव्हर्सिबल पण आहे. पण अल्झायमर्स जो आहे किंवा अल्झायमर्स वगैरे आहे, त्याचा आपण काय करू शकतो, त्याचं जे प्रोग्रेशन आहे फास्ट ते आपण

0: थोडं हळू करू शकतो.
1: ओके, सायकॅट्रीमध्ये आता नवीन रिसर्च काय?
0: सायकॅट्रीमध्ये आता नवीन
1: विल बी कमिंग इन फ्यू इयर्स.
0: सायकॅट्रीमध्ये आता नवीन रिसर्च जर मी बघायचं जर सांगायचं झालं तर मॉलिक्युल्स तर ऑफकोर्स देर आर मेनी मॉलिक्युल्स दॅट आर कमिंग टू सायकोसिस अँड ऑल. आता ईसीटी ऍक्च्युली ईसीटी ज्याच्याबद्दल आपण शॉक देण्याबद्दल बोललो ते पण आता खूप जुनं झालं, 50-60 इयर्स
1: बॅक.
0: इट इज वन ऑफ द मोस्ट डिपेंडेबल सेफेस्ट फास्टेस्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी फॉर सायकोसिस किंवा सिझोफ्रेनिया आणि डिप्रेशन साठी.
1: एक्झॅक्टली व्हॉट यू डू अँड व्हॉट रिझल्ट यू गेट.
0: सो व्हॉट वी डू इज दॅट आम्ही एकदम सूक्ष्म करंट ब्रेन मध्ये पास करतो. एकदम सूक्ष्म म्हणजे एकदम छोटा.
1: हाऊ यू सिलेक्ट पेशंट फॉर दिस ट्रीटमेंट?
0: सी ईसीटी साठी कसं असतं, दॅट कॉल्ड इलेक्ट्रो कन्वल्झिव्ह थेरपी. म्हणजे काय होतं, करंट देऊन कन्वल्जन कॉज करायचं. म्हणजे काय करायचं की पेशंटला आपण सीजर देतो. तर आता सीजर यांचं लॉजिक काय होतं की सायकोसिस म्हणणं म्हणजे स्किझोफ्रेनिया म्हणजे ज्यांच्या कानामध्ये आवाज येणं, भास होणं, त्यांना संशय येणं, हे जे त्रास आहेत ना हे स्किझोफ्रेनियाचं लक्षण असल्यामुळे स्किझोफ्रेनियामध्ये असल्यामुळे अशा केसमध्ये आपण ईसीटी दिल्यानंतर देर आर मल्टिपल थिअरीज हाऊ इट ऍक्ट्स ऑन द ब्रेन. तर थोडेसे ब्रेनमध्ये चेंजेस होऊन न्यूरोकेमिकल चेंजेस होऊन ऑटोमॅटिकली सायकोसिसचे सिम्टम्स कमी होतात. म्हणजे कानामध्ये आवाज येणं किंवा थोडंसं भास होणं हे कमी होतं कम्पॅरेटिव्हली दॅन बिफोर. आणि तर ते झाल्यानंतर काय होतं ऑटोमॅटिकली देन वी आफ्टर 6-8 सेशन्स आपण थोडी थोडी इम्प्रुव्हमेंट बघायला लागतो. तर अशा केसमध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला फास्टेस्ट ट्रीटमेंट पाहिजे आहे, सगळ्यात फास्ट पाहिजे त्याच्यामध्ये, तर फास्टेस्ट ट्रीटमेंट मोडॅलिटी इन सायकोसिस इज ईसीटी ऑलवेज सगळ्या केसमध्ये आणि सेफ आहे. आपण आम्ही
1: हाऊ इट अफेक्ट्स
0: दॅट्स व्हॉट देर आर मेनी थिअरीज ऑफ इट. आपण काय करतो इथे दोन ब्रेनला दोन्ही साईडला छोटे छोटे इलेक्ट्रोड लावतो आणि करंट पास करतो. आता आपले ब्रेनमध्ये कसं असतं ना की देर आर ऑल न्यूरॉन्स अँड इट इज ऑल इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी. ब्रेनमध्ये इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटीवर जातं. आता एकदा का आपण हा करंट पास केला की इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी डगमग होते आणि इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी डगमग झाल्यानंतर काय होतं, सीजर येतो. तर सीजर आल्यानंतर थिअरी काय की स्किझोफ्रेनियाच्या काही काही केसेसमध्ये मेंदूच्या काही भागांना रक्त पुरवठा होत नाही पुरे तसा असं म्हणतात. आता हे थिअरीज आहेत सगळ्या, नो वन नोज द ऍक्च्युअल थिअरी. इट्स जस्ट इट वॉज अ मोडॅलिटी विच वॉज फाउंड जी आपल्याला एक्सपेरिमेंट वरनं लक्षात आली होती. तर म्हणजे एक्सपेरिमेंट करून लक्षात आलेली होती.
1: कधी सगळ्यात पहिली यूज झाली?
0: 1800 मध्ये आलेली होती. दॅट इज वन ऑफ दॅट व्हॉट आय एम सेइंग डिपेंडेबल थिअरी. म्हणजे वे इज डिफरंट बट सीजर इंड्यूस करून सायकोसिस कमी करणं हे आधी यूज झालं होतं. कमिंग बॅक टू हाऊ इट वर्क्स इज त्याच्यामध्ये ब्रेनचं परफ्युजन वाढतं. काही काही भागांचं परफ्युजन वाढतं. ब्लड ब्रेन बॅरियर त्याने पोरस होतं आणि ब्लड थोडंसं अजून जसं मेंदूपर्यंत पोहोचू शकतं. ती रिपरफ्युजन थिअरी आहे सिटीची. किंवा देर आर मेनी अदर थिअरीज ऑल्सो की ते न्यूरो मॉड्युलेशन वाढवतं. म्हणजे काय असतं की टू बी व्हेरी टेक्निकल टर्म बट ब्रेनची अडॅप्टेबिलिटी वाढवतो थोडीशी कम्पॅरेटिव्हली. सो दॅट इज देअर. तर ईसीटी ही एक डिपेंडेबल आणि चांगली मॉडॅलिटी आहे. त्याच्याबरोबर आरटीएमएस म्हणजे रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन ज्याला आपण म्हणतो, अशा थेरपीज पण इंडियामध्ये आता खूप पॉप्युलर होत आहे. त्यासाठी एक कॅप घालावी लागते. आय डोंट थिंक नाशिकमध्ये कुठे आहे, आय डोंट नो इफ इट इज देअर, पण मी हार्डली वी हॅव सीन इट व्हेरी लेस. बट एक कॅप घालतात आणि कॅप मधून आपण छोटे छोटे करंट पास करतो आणि करंट पास केल्यानंतर आपण ब्रेनचे इनॅक्टिव्ह पार्ट असतात ना त्यांना इलेक्ट्रिकल स्टिम्युलेशन देऊन परत रिस्टिम्युलेट करण्याचा प्रयत्न करतो.
1: ओके, पार्ट नाव लास्ट क्वेश्चन आणि याचा मला डिटेल आन्सर हवे. सगळ्यात पहिले मला वाटतंय की मला ट्रीटमेंटची गरज आहे.
0: येस.
1: त्याच्यानंतर मी पहिले काउन्सिलर कडे गेलं पाहिजे का डायरेक्ट सायकॅट्रिस्ट कडे गेलं पाहिजे? जर काउन्सिलर कडे जायचं असेल, सायकोथेरपिस्ट कडे जायचं असेल तर तुम्ही सिलेक्ट कसा करावा?
0: ओ येस येस. सी व्हॉट यू हॅव टू फर्स्ट थिंग अंडरस्टँड इज या गोष्टी तुम्हाला अवेअरनेस असणं खूप गरजेचं आहे. जर डिटेल आन्सर द्यायचं झालं की तुम्ही काउन्सिलर कडे गेलं पाहिजे 10 मिनिट्स 10 मिनिटं बोलायचं. सो या गोष्टीमध्ये हे समजणं गरजेचं आहे मेनली की तुम्हाला कुठल्या टाईपचा मेंटल इलनेस वाटतोय. जर तुम्हाला एक फर्स्ट डिक्टम आहे ना, अ गुड काउन्सिलर इज ऑलवेज रेफर यू टू द राईट सायकॅट्रिस्ट. एक चांगला काउन्सिलर तुम्हाला नेहमी सायकॅट्रिस्टकडे पाठवेल, कारण की काउन्सिलर गोळ्या औषधं नाही देऊ शकत. गोळ्या औषधं हे सायकॅट्रिस्टच देऊ शकतो. तर तुम्हाला जर असा त्रास वाटत असेल की थोडं कोपिंगला त्रास होतो आहे, डे टू डे स्ट्रेस होतो आहे, किंवा मी एखादं काहीतरी नवीन काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायचा प्रयत्न करतो होत नाही, मॅरिटल काही प्रॉब्लेम असेल, तुमचा काही इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही काउन्सिलरला छोटा प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही काउन्सिलरला भेटू शकता. म्हणजे काउन्सिलिंग ही छोटी गोष्ट नाही, काउन्सिलिंग इज अ व्हेरी बिग थिंग, बट तुम्ही त्यांना भेटू शकता. बट जर तुम्हाला असं वाटत असेल की कानामध्ये माझा आवाज येतोय, मला भास होतोय, आय एम गेटिंग अग्रेसिव्ह, आय एम फिलिंग सुसाइडल, किंवा असं जे इमर्जन्सी कंडिशन्स आहेत की ज्याच्यामध्ये मला म्हणजे समजा मी जर ट्रीटमेंट नाही घेतलं तर मी कोणाला तरी जाऊन मारेल, कोणाचा जाऊन जीव घेईल, कुठेतरी गाडी ऍक्सिडेंट करेल, किंवा मला असं वाटतं जगावंच नाही, मी सुसाईड कमिट केलं पाहिजे, किंवा मी दुसऱ्या कोणाला तरी जाऊन स्टॅप करेल, असे जेव्हा जेव्हा इंडिकेशन असतात तेव्हा काउन्सिलर कडे न जाता आपण सायकॅट्रिस्ट कडे जाणं खूप गरजेचं. मी परत सांगतो की तुम्ही काउन्सिलर इज ऑल्सो अ मेंटल हेल्थ प्रोफेशनल. जर त्याच्याकडे जरी गेला तरी एक चांगला काउन्सिलर तुम्हाला 100% अशा परिस्थितीमध्ये सायकॅट्रिस्ट कडे पाठवेल आणि पाठवलंच पाहिजे अशा परिस्थितीमध्ये. तर जेव्हा अक्यूट आणि ग्रेव्ह कंडिशन असते ना तेव्हा 100% आपल्याला सायकॅट्रिस्टची गरज पडते आणि तेव्हा आपल्याला नुसती गरज न पडता आपल्याला कधी कधी पेशंटला ऍडमिट पण करावं लागतं इनसाइड ऑब्झर्वेशन. तर या परिस्थितीमध्ये आपण सायकॅट्रिस्टला अप्रोच केलं पाहिजे. दुसरं म्हणजे हाऊ टू चूज अ काउन्सिलर हे तुम्ही प्रश्न विचारला. बेसिकली कसं असतं या केसमध्ये, इट डिपेंड्स ऑन युअर कम्फर्ट. जेव्हा आपण काउन्सिलर चूज करण्याचा विचार करतो, सपोज युअर प्रॉब्लेम इज समवेअर रिलेटेड टू सम मॅरिटल प्रॉब्लेम, नाव यू मे बी कम्फर्टेबल मोर विथ अ फिमेल काउन्सिलर, यू मे बी कम्फर्टेबल मोर विथ अ मेल काउन्सिलर. तर तुमच्या कम्फर्टवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड करतात काउन्सिलर. तुम्ही किती कम्फर्टेबल आहात त्याच्यावर डिपेंड. अगेन लँग्वेज पण फार महत्वाचा मुद्दा असतो, कारण की लँग्वेज जर तुमची मॅच नाही झाली ना तर यू विल नॉट बी एबल टू कनेक्ट. थर्ड पॉईंट इज एज. आता समजा माझा प्रॉब्लेम मॅरिटल रिलेशनशिपचा आहे, माझं नवीन नवीन लग्न झालेलं आहे अँड मॅरिटल रिलेशनशिप, तर मी अनमॅरिड काउन्सिलर करून उपयोग आहे का? नाही उपयोग. सो रादर दॅन दॅट उपयोग आहे बट मे बी यू विल नॉट बी एबल टू कनेक्ट दॅट मच. सो अ थोडंसं मोर एज्ड फिमेल हु इज हु नोज लाईफ बेटर, दॅट काइंड ऑफ फिनॉमिना वी कॅन ट्राय टू अप्रोच. बेसिकली काउन्सिलिंगमध्ये आपण काय करतो ना, आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की आपण आपले जे थॉट्स असतात ना त्यांना चॅलेंज करतो. आय विल गिव्ह यू अन एक्झाम्पल ऑफ काउन्सिलिंग की राजेशजी सर, मी तुम्हाला सर तुम्हाला एक लॉजिक सांगितलं की व्हेन यू गो आउट ऑफ हिअर समथिंग यू आर फिअरफुल, यू आर नॉट गोईंग आउट ऑफ हिअर, की तुम्हाला काहीतरी जबरदस्त काहीतरी झटका येईल बाहेर आल्यानंतर. इफ यू गो आउट साईड फ्रॉम हिअर यू विल हॅव अ स्ट्रोक. सपोज कन्सिडर दिस इज द थॉट दॅट यू हॅव नाव. व्हॉट ॲज अ काउन्सिलर आय विल डू की ओके असं वाटतंय का, पण असं तुम्हाला का वाटतंय, मग तुम्ही मला काहीतरी कारण द्याल. मग एक्स वाय झेड कारण द्याल की मला ना माझ्या काकांना पण ते पण असेच रेडिओमधनं बाहेर निघाल त्यांना झटका लागला, पण मग मी काय करेल, आय विल ट्राय टू चॅलेंज दॅट. याला आपण सॉक्रेटिक क्वेश्चन असं म्हणतो, बिकॉज सॉक्रेटिक्स यूज टू आस्क क्वेश्चन लाईक दिस. सो सॉक्रेटिक क्वेश्चन म्हणजे काय असतं, तुमच्या मनातलं विचार आहे ना मी सारखा चॅलेंज करेल की राजेजी मग स्ट्रोकच कावर येऊ शकतो, तुम्हाला आता काही त्रास वाटतो का? तुम्ही म्हणाल नाही. पण मग अशी शक्यता असू शकते का की तुम्हाला कदाचित स्ट्रोक नाही येणार, त्यांना स्ट्रोक आला, पण तुम्ही ज्या मेडिकल टेस्ट केलेल्या आहेत सगळ्या, तुम्ही हो बरं का पार्ट केल्या टेस्ट, मग तुम्हाला असं काय वाटतंय की असं स्ट्रोक केला, पण त्यांनी मेडिकल टेस्ट केल्या होत्या का? मग तुम्ही म्हणाल नाही. सो ते एक काउन्सिलिंगचा मोटिव्ह हा तुम्हाला तुमची अद्दल घडवणं आहे, गोष्टी सांगणं नव्हे. हे खूप
1: महत्वाचं.
0: एक्झॅक्टली मी तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये काउन्सिलिंगचा सगळ्यात मोठा पार्ट हा ऍक्टिव्ह लिस्निंग असतो. इट इज ऍक्टिव्ह लिस्निंग. आय विल टेल यू, आय विल काउंटर क्वेश्चन यू ऑन एव्हरीथिंग. सपोज आय एम अ 12-year-old किड, आय हॅव सम जेंडर प्रॉब्लेम, आय एम नॉट एबल टू टॉक टू फिमेल. सपोज मी फार तुम्हाला एक सुंदर उदाहरण देतो, अल्बर्ट एलिस म्हणून तुम्ही कधी सायकोथेरपिस्टचं नाव ऐकलं असेल. आय थिंक डॉक्टर नाडकर्णी जे आता रिसेंटली एक्सपायर झाली, ही वॉज अ व्हेरी बिग चॅम्पियन ऑफ आरईबीटी, द थेरपी इज रॅशनल इमोटिव्ह बिहेव्हिअरल थेरपी. तर याने काय केलं अल्बर्ट एलिसनी, ही वॉज ए 22-23-year-old गाय अँड ह्याला खूप फिमेल्सशी बोलायची अँग्झायटी होती, की त्याला असं वाटायचं की मी कुठल्याही फिमेलकडे जाऊन जर बोललो तर ती फिमेल माझा रिजेक्ट करून टाकेल, मुलगी माझा रिजेक्ट करेल. तर ह्याने काय केलं ॲज अ यंग पर्सन, की त्यांनी काय केलं की मला असं वाटतं ना, ही डीड द एक्झॅक्ट अपोजिट. ही वेंट टू द न्यूयॉर्क सेंट्रल पार्क अँड ही स्पोक टू ऑल द फिमेल्स हू केम इज वे. नाऊ फ्रॉम दिस ही गॉट रिजेक्टेड इन सम, काही काय झालं तर रिजेक्शन मिळालं, पण त्याला हे लक्षात आलं की माझा जो पूर्वग्रह होता मनामध्ये की मला मी मुलीशी बोलल्यानंतर मला प्रत्येक मुलगी रिजेक्टच करेल किंवा माझ्याशी बोलणारच नाही किंवा मला जज करेल, हा पूर्वग्रह चुकीचा आहे. बिकॉज ही स्पोक टू 1000 फिमेल 1000 मुलींशी तो बोलला, म्हणून त्याने त्याच्या बरोबर उलट केलं, म्हणून त्या लक्षात आलं की अरे हा पूर्वग्रह चुकीचा आहे. अँड ही मेड दिस थिअरी की आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत याच्यामुळे आपण आपलं बिहेवियर इन्फ्लुएन्स करतोय. एक संत तुकारामांचं पण मी आता मध्येच एक हे केलं की त्यांचं वाक्य काही मन करारे प्रसन्न ते सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. सो मन करारे प्रसन्न म्हणजे व्हॉट इज देअर इन युअर माइंड इज गोइंग टू इन्फ्लुएन्स वेदर यू आर, तुम्ही ह्याचा हेवन म्हणून विचार करताय का हेल म्हणून विचार करताय ते. तर तुमच्या मनामधली संकल्पना चेंज करणं किंवा घडवणं किंवा त्याला थोडी मोल्ड करणं हे सायकोथेरपिस्ट.
1: पुन्हा एक प्रश्न आला, सुसाईड.
0: येस,
1: माणूस पहिली गोष्ट सुसाईड का करतो, हे अचानक राग आला झटकन सुसाईड केला गोष्ट वेगळी, पण काही काही लोक आपण असं बघतो की तू जाऊन दोरी घेऊन येतो, म्हणजे प्रॉपर शॉपच जातो, दोरी आणतो, फॅनला लावून बघतो आणि मग सुसाईड करतो, गळ्यात फास कसा आहे ते गुगलवर सर्च करतो कसा करायचा.
0: yes.
1: काय प्रकार आहे हा
0: सुसाईड? हा मानसोपचारातला सगळ्यात जास्त घातक प्रोडक्ट जर कुठला असेल, सगळ्यात घातक भीती जी आम्हाला असते.
1: मला एक सॉरी, सुसाईड माणूस झटकन करतो का प्लॅन करून करतो?
0: दोन्ही.
1: का जो सुसाईड करणारा माणूस आहे इज ऑलरेडी अ पेशंट?
0: दोन्ही असू शकतं. एव्हरी पेशंट आहे बघा, एव्हरी सायकॅट्रिक पेशंट डझन डू सुसाईड अँड एव्हरी वन हु डज सुसाईड इज नॉट अ सायकॅट्रिक. एकदम बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला नॉर्मल व्यक्ती पण सुसाईड अटेम्प्ट करू शकतो इम्पल्सिव्हली, पण प्रत्येक सुसाईड अटेम्प्ट करणारा व्यक्ती हा काही सायकॅट्रिक पेशंट नव्हे, हे आपण लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. लिगली जर आपण बघितलं तर सुसाईड करणारा प्रत्येक व्यक्ती, लॉ मधलं वाक्य देर एव्हरी वन हु कमिट सुसाईड इज डूम टू बी अंडर सिव्हिअर स्ट्रेस, म्हणजे जो सुसाईड करणारा व्यक्ती आहे ही डूम टू बी, म्हणजे असं आपण मान्य करतो या ठिकाणी की त्या व्यक्तीला खूप जास्त स्ट्रेस किंवा सिव्हिअर स्ट्रेस आहे, म्हणून सुसाईड हे डिक्रिमिनलाइज केलेलं आहे. आता तुम्ही जर आधी बघाल की सुसाईड वॉज अ क्रिमिनल ऑफेन्स, त्याच्यामुळे MHCA जे मेंटल हेल्थ केअर ऍक्ट जे आता आलेलं आहे ते म्हणतं की तुम्ही जर सुसाईड करण्याचा ज्या व्यक्तीने प्रयत्न केला त्याला भयंकर स्ट्रेस आणि भयंकर चिंता असल्या कारणाने त्यांनी असं केलेलं आहे. सो फर्स्ट थिंग इज दॅट प्रत्येक मानसिक आजारातला प्रत्येक व्यक्ती सुसाईड करणारा हा मानसिक आजारी नसतो. तुमचा दुसरा प्रश्न म्हणजे की सुसाईडचा नेमका प्रकार काय, कधी कधी एकदम एखादा माणूस झटक्यात मारतो, कधी कधी जाऊन एखादी दोरी घेऊन येतो, कधी कधी. सो देर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग दॅट इज कॉल्ड प्लॅनिंग. सुसाईडमध्ये जर एखादा मला माझी आई येऊन काहीतरी बोलली की तुला एवढं करत नाही आणि मी एकदम जाऊन औषध प्यायलं तर काय झालं, ते इट इज अ इम्पल्सिव्ह सुसाईड, इट्स अ इम्पल्सिव्ह सुसाईड, म्हणजे माझ्या मनामध्ये विचाराला मी केलं. दॅट ऑल्सो कॅन बी सायकोपॅथॉलॉजी, 100% असू शकते. किंवा काही मुलं असतात त्यांना गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडची जे भांडण होतात जे टिपिकली डू कट्स ऑन देअर लेफ्ट हँड, आम्ही बघतो आत एवढे कट केले का बरं राग आला म्हणून केले, आणि सगळे सुपरफिशियल असतात. दे कॅन बी डीप, देर कॅन बी सुपरफिशियल ऑल्सो. सो आणि कधी कधी अशा केसमध्ये बघायला मिळतं की इम्पल्सिव्ह सुसाईड मध्ये मुलं जातात पण ते डाय. आधी काही डिप्रेसिव्ह फीचर्स होते का? झिरो. आधी काही प्रॉब्लेम होतं? सडनली यू डू
1: वॉन्टेड टू डाय.
0: दे डोंट वॉन्ट टू डाय, दे डोंट वॉन्ट टू डाय. मेनी टाइम्स पीपल आर इन द इंटॉक्सिकेशन ऑफ अल्कोहोल, इतक्या भावना अनावर होतात की समोर शेतकऱ्यांमध्ये औषध खूप कॉमनली समोर मिळतं. आज मला माझ्या घरी जाऊन दोरी आणावी लागेल, ओढणी आणावी लागेल, ती फॅनवर लटकवावी लागेल आणि मग करावं लागेल ना. शेतकऱ्याला तसं नाही आहे ना, शेतकऱ्याला समोर औषध पडलेलं आहे कीटकनाशकाचं, थोडं त्याच्यामध्ये अल्कोहोलवर जास्त आलं काहीतरी घरचे बोलले की प्यायलं. आम्ही ऍक्च्युली रुरल कॉलेजमध्ये काम करत असताना हे खूप बघतो. सो इम्पल्सिव्ह सुसाईड आणि प्लॅन सुसाईड हे दोन्हीही खूप कॉमन आहेत. इनफॅक्ट स्कॅन्डिनेवियन कंट्रीमध्ये जर आपण बघितलं ना तर सुसाईड इज अ बिगर किलर दॅन एनी अदर डिसऑर्डर. तर याचा प्लॅन सुसाईड बद्दल जेव्हा आपण बोलतो ना, प्लॅन सुसाईड जेव्हा आपण करतो तेव्हा प्लॅन सुसाईडमध्ये देर आर चान्सेस ऑफ सायकोपॅथॉलॉजी. आणि जो सुसाईड करणारा व्यक्ती असतो तो काही दिवस पहिले किंवा काही काळ हे काही साइन्स देतो, रेड साइन्स ऑफ सुसाईड म्हणतो आपण, तर दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. की एक्सेसिव्ह रिस्क टेकिंग बिहेवियर, म्हणजे कसं असतं की एखादा डिप्रेसिव्ह पेशंट आहे 25 खूप दिवस झाले डिप्रेसिव्ह आणि तो अचानक एकदम फ्री वागायला लागला, दे सडन चेंज इन बिहेवियर फार महत्वाचे सायन्स सुसाईडचे हे, की सडन चेंज इन बिहेवियर कॅन बी अ साईन ऑफ सुसाईड, कॅन बी अ साईन ऑफ आयडिएशन ऑफ सुसाईड. म्हणजे
1: आणि ते चेंजेस किती दिवस आधी असतात असं काही
0: फिक्स नसतं असं, पण सडन म्हणजे 24-48 तासामध्ये असू शकतात हे गोष्टी. कारण की 24-48 तासामध्ये मी प्लॅनिंग करेन ना, म्हणजे मला समजा कन्सिडर कर मी आज बसलो असलेलो आहे, मला उद्या संध्याकाळी सुसाईड करायचं, तर मी आज एकदम माझा ॲटिट्यूड फ्री की मी यांना पैसे हे बाबा घ्या. एखादा साधा कंजूस व्यक्ती एकदम 2000 रुपये देऊन देतो, हा मजा करा, प्रॉपर्टीच्या नावावर करून देतो, हे घे ते घे. सो सडन चेंज इन बिहेवियर, मोर गिव्हिंग बिहेवियर, म्हणजे तू घे बा मजा कर, एकदम खुशखुश राहायला लागणं अशा टाईपचं. मोर रिस्क टेकिंग बिहेवियर, रिस्क टेकिंग बिहेवियर म्हणतो ना आपण, दॅट ते पण दिसतं की गाडी खूप फास्ट चालवणं आणि विचित्र एकदम हे करणं हे दिसायला लागतं. आयडिएशन करणं की आता काय मी तर 2-3 दिवसात जाणारच आहे, काय करता राहून
1: तो व्यक्त होतो, असं
0: व्यक्त होतो. सुसाईड करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना आपल्याला डेंजर सेन्स दिसतात, आपण फक्त ते इग्नोर करायला नको या परिस्थितीमध्ये. आपण जर इग्नोर केले एखाद्या व्यक्तीमध्ये तर मग त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो.
1: एक क्युरिओसिटीचा प्रश्न,
0: शुअर शुअर.
1: मला एक सांग, एखादा पेशंटने ठरवलं, तो म्हणजे असं ठरवतो का उद्या मी संध्याकाळी
0: हो
1: सुसाईड करणार?
0: येस.
1: त्याने आज ठरवलं आणि तो उद्या सुसाईड करणार, मग त्याची सायकोलॉजी काय असेल त्या ह्या 24 तासात?
0: ती चेंज होते ना, म्हणून सडन चेंज इन बिहेवियर दिसतो. मग एक उदास बसलेला माणूस अचानक खुशून जातो,
1: ते आउटवर्डली
0: हो
1: मित्रांबरोबर चांगला आहे, आत काय चाललं असेल त्याच्या, त्याला भीती नसते मरण्याची का त्याने सगळं सोडून दिलेलं असतं.
0: ही हॅज गिव्हन अप. जनरली आपण जेव्हा सोशल थिअरी ऑफ सुसाईड वगैरे देणार, मेनी थिअरीज ऑफ सुसाईड दॅट कम इन, बट जनरली रिजेक्शन फ्रॉम ऑल फ्रंट्स इज द रिझन फॉर सुसाईड. रिजेक्शन फ्रॉम ऑल फ्रंट्स ऑर सच अँगर, सुसाईडला सिगमंड फ्रॉइडने नाव दिलेलं अँगर टर्न्ड इनवर्ड्स. तो इतका अँगर असतो ना की त्याला ते सहन न झाल्यामुळे, मेनली प्लॅन सुसाईड इज नॉट इम्पल्सिव्ह. जेव्हा प्लॅन सुसाईड करतो इट्स नॉट इम्पल्सिव्ह, म्हणजे आपण विचार करतो की आता हे करणार एक्स करणार बी, म्हणजे तरी सगळे फ्रंट्स गिव्ह अप केलेले असतात की आता ह्याच्यामध्ये काही उपयोग नाही, आता हेच त्याच्यातलं एक सत्य आहे आणि मी हे करणार आहे. जनरली पर्सनॅलिटी
1: दॅट इज द सोल्युशन फॉर हिम,
0: दॅट इज द सोल्युशन फॉर हिम. येस, दॅट इज द ओनली वे आउट फॉर हिम. मग म्हणून तो छोट्या छोट्या क्लूज मधून व्यक्त होतो.

0: I am just saying about bipolar affective disorder, not low self-esteem, but the highest pathology which has suicidal is depression and bipolar depression, both.
1: पण त्यांना फक्त तोच वे आउट वाटतो.
0: हो,
1: म्हणजे सगळं संपलं असतं त्यांच्यासाठी.
0: येस, बिकॉज
1: त्याचे आई वडील, भाऊ बहीण, बायको, नाते काहीच दिसत नाही,
0: जाणवत नाही ना, ते भावना जाणवत नाहीत त्या. वन्स यू हॅव गिव्हन अप, वन्स यू हॅव डिसाइडेड दॅट इट हॅज टू बी डन, त्या भावना जाणवत नाहीत. यू आर नॉट एबल टू फील इट, बिकॉज तिथून पण टू बी रिजेक्ट,
1: इमोशनल अटॅचमेंट बिलकुल राहत नसेल.
0: नाही, असं नाही म्हणता येणार.
1: अभी वो खाना खाया उसने सबके साथ और अभी जाके उसको मालूम है अभी मैं ऊपर जाऊंगा और हैंग करूंगा.
0: हाँ, होतो ना असं.
1: तो ही इज ॲब्सोल्युटली नॉर्मल विथ द
0: येस येस. मनामध्ये तू थॉट असतोस ना तरी, देन ही इज नॉट एबल टू
1: गिल्ट असतं.
0: नाही, गिल्ट असतं, म्हणजे अटेम्प्टेड गिल्ट असतं, पण गिल्ट नंतर येतं बऱ्याच वेळा. कसं होतं, आम्ही सायकॅट्रीमध्ये ना सुसाईड केल्यानंतर पेशंट आम्ही बघतो, म्हणजे जे आयसीयू मध्ये वगैरे येतात
1: बोलतात तरी.
0: आम्ही त्यांना बेसिकली बसी, बिकॉज वी आर रेसिडेन्सीमध्ये, आम्ही एक चांगला सायकॅट्रिस्ट किंवा चांगला कम्युनिकेटर कोण असतो जो सुसाईड केलेल्या पेशंटला खरी खरी काय पेशंट म्हणतो, हा बरं केलं, मला काही त्रास नाहीये, मला जायचंच होतं, मला कंटाळा होतं तसं आयुष्याचा, तर देर इज नो रिमोर्स फॉर ॲक्ट. पण काही काही पेशंटमध्ये जेव्हा आपण त्यांना बोलतो, बसवतो, एक चांगला थेरपिस्ट काय करतो ना, जेव्हा समोरचा सुसाईडवाला पेशंट समोर रडतोय, विन ही विल क्राय ऍट दॅट टाईम, ही इज ओपनिंग अप. रिमोर्स बद्दल तो ओपन,
1: नॉट एव्हरीबडी क्राईज,
0: नॉट एव्हरीबडी क्राईज स्टील, बिकॉज काही लोकांना रिमोर्स नाहीच आहे ना, त्यांना वाटतं मी जे केलं ते बरोबर केलं.
1: मी दे विल अटेम्प्ट अगेन,
0: हो दे विल अटेम्प्ट अगेन. देर इज सुसाईड अटेम्प्ट करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा फ्युचरमध्ये अटेम्प्ट करण्याचा चान्स 33% असतो. There is a very high chance if you are attempting suicide. He so has attempted.
1: What is the line of treatment from you, from you guys?
0: No, in this case, we have to see basically when we are talking about suicide. One is, as I mentioned, schizophrenia madhe hoo shakto. Kana madhe awaaz yeto ani tya awaazala aikun tyani kela, he hoo shakto. Commanding hallucinations manto apan tyala. Ki part oot, part gala phas lav, part phashi ghetlyanantar mag tu. Tumhi burari deaths badal aiklay ka Delhi cha? Delhi la ek burari murders manun khup mote, ek shared delusion manun ek suicide sagyanni kela hota. त्यांच्या घरामध्ये 11 लोकांनी कुत्र्यासकट फाशी घेतलेली. यू मस्ट हॅव कुठेतरी ऐकण्यात आलं असेल. तर त्याच्यामुळे 11 त्यांना काय झालं, त्यांना शेड डिल्युजन झालं, म्हणजे त्याच्या घरामधल्या सगळ्यांना असं वाटायला लागलं की त्यांच्या घरामध्ये रिसेंटली कोणाची तरी डेथ झाली होती, ग्रँडफादरची का कोणाची तरी, आणि त्यांच्या त्या ग्रँडफादरच्या मुलाने आज सांगितलं की आपण सगळ्यांनी जर सुसाईड केलं, जर लटकलो, तर ग्रँडफादर माझ्या स्वप्नात आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलेलं आहे की आपण सुसाईड केल्यानंतर आपण सगळे स्वर्गात जाणार आहोत आणि स्वर्गात जाऊन आपल्या तिथे घोड्या वगैरे घ्यायला येणार आणि खूप मोठं आपल्याला तिथे. This is not hysteria. This is not hysteria. Hysteria is different. This is typical shared delusion. But सगळ्यांना ते वाटलं आणि 11 ते 12 लटकून गेले डायरेक्ट कुत्र्यासकट विथ द डॉग.
1: कमाल आहे.
0: बुरारी डेथ्स.
1: डॉक्टर पार्थ महाजन,
0: येस,
1: आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू. एवढ्या यंग एज मध्ये तू सायकियाट्री निवडली,
0: येस,
1: आणि तुझा अप्रोच, तुला जे करायचं आहे, बेस्ट विशेस. आय एम प्राऊड ऑफ यू.
0: थँक्यू. थँक्यू सो मच.
1: मंडळी, पार्थ, इफ पीपल वॉन्ट टू मीट यू, दे कॅन कॉन्टॅक्ट रेडिओ.
0: शुअर शुअर शुअर.
1: मंडळी, डॉक्टर पार्थ शी तुम्हाला बोलायचं असेल, काही प्रॉब्लेम्स असतील, तर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करू शकता. 83 800 16 512 83 800 16 512. डॉक्टर पार्थ, थँक्यू अँड बेस्ट विशेस.
0: थँक्यू.
1: राम राम मंडळी.
2: प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागत उत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक, प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात, फारुख कैसर यांचं बेवफाई या चित्रपटामधलं. स्वर आहे आशा भोसले यांचा आणि या गीताला संगीत दिलं आहे बप्पी लहरी यांनी.

0: सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य.
1: ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात दिल और मोहब्बत या चित्रपटामधलं गीत. गीतकार शेवान रिझवी, संगीतकार ओ पी नय्यर.

0: नो कॅश नो टेन्शन, कारण IMPS आहे ना, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक। IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा। क्षणात पैसे पाठवा कुठेही कधीही, आले मनात पैसे पाठवले क्षणात। विश्वास बँक, स्मार्ट बँकिंग ची स्मार्ट निवड।
1: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर यांनी गायलेलं जुगनू या चित्रपटामधलं गीत। हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, संगीतकार सचिन देव बर्मन।

0: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज, श्रोते हो। आपण ऐकतो आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या। आजची गोष्ट, शेवटची सही। रविवारची सकाळ, घरात आनंदाचं वातावरण होत, नातवाचा वाढदिवस, केक, फोटो, हशा, गप्पा, असं सगळं रंगलं होत। तेवढ्यात मुलगा सहज म्हणाला, बाबा तुम्ही बऱ्याच दिवसापासून वील करायचं म्हणताय, या आठवड्यात जाऊया। हो करूया करूया की, अजून आहे वेळ। विषय तिथेच संपला। त्या रात्री झोपण्यापूर्वी त्यांनी नातवाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि तोच त्यांचा शेवटचा स्पर्श ठरला। पहाटे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी या जगाचा निरोप घेतला। झालं, 13 दिवस संपले। आता घरात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला। बाबांना गावाची शेती कोणाला द्यायची होती? पुण्यातला फ्लॅट, राहता बंगला, आईची पुढची व्यवस्था, मुलीबद्दल त्यांची काय इच्छा होती, कोणालाच माहिती नव्हतं। मुलगा म्हणाला, बाबा मला सांगायचे। मुलगी म्हणाली, माझ्याशी तर ते वेगळंच बोलले। आई मात्र शांत होती, कारण तिला माहित होत दोघही खोटं बोलत नव्हते, पण दोघांकडेही बाबांचे शब्द नव्हते, होत्या फक्त आठवणी। आणि आठवणींना सही नसते। काही महिन्यांनी नातवानी भिंतीवरच्या फोटो समोर उभं राहून विचारलं, आजी सध्या आत्या आपल्याकडे का बरं येत नाही ग? आजीच्या डोळ्यात पाणी आलं। ती पण फोटो समोर उभी राहिली आणि एवढंच म्हणाली, तुम्ही आयुष्यभर खूप काही कमावलं, पण शेवटची इच्छा मात्र लिहून ठेवली नाही। कदाचित उशीर होईल, त्यामुळे योग्य वेळेत आपले मृत्यूपत्र तयार करा।
1: नमस्कार, मी ॲडव्होकेट महेंद्र एकबोटे। आपण आत्ताच एक कथा ऐकली। ही कथा जरी काल्पनिक असली तरी अशी परिस्थिती आपल्या समाजात अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्ष घडताना आपण अनेकदा पाहतो। आपण आयुष्यभर संपत्ती निर्माण करतो, आपल्या कुटुंबासाठी कष्ट करतो, पण आपल्या जाण्यानंतर ती संपत्ती कोणाला, कोणत्या पद्धतीने आणि किती मिळावी हे जर आपण लेखी स्वरूपात सांगितलं नाही तर गैरसमज आणि वाद निर्माण होण्याची शक्यता वाढते। मृत्यूपत्र म्हणजे फक्त कायदेशीर दस्तावेज नाही तर आपल्या कुटुंबावर असलेल्या प्रेमाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा तो एक लेखी पुरावा आहे।

तेव्हा पुन्हा भेटूया शेवटची सही या हृदयस्पर्शी कथा मालिकेच्या पुढच्या भागात, फक्त रेडिओ विश्वासवर.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात, SH बिहारी यांचं. गीताला संगीत दिला आहे N दत्ता यांनी आणि हे गीत ऐकणार आहोत इन्स्पेक्टर या चित्रपटामधलं.

ट्रान्सफर ट्रान्सफर आय एम पी एस ट्रान्सफर. रांगा नाहीत, वाट पाहणंही नाही. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, आय एम पी एस सेवा. क्षणात पैसे, सुरक्षित व्यवहार. विश्वास म्हणजे विश्वास बँक.

0: रात्रीचे 10 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
0: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
4: आशिक आवारा या चित्रपटामधला आनंद बक्षी यांचं गीत आता ऐकूया साधना सरगम यांच्या स्वरात. संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांनी.

0: नमस्कार, मी राहुल देशपांडे, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ.
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात आनंद बक्षी यांचं गीत. हे गीत ऐकूयात अजनबी या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं.

केंद्रीय चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात, किसा खून का या चित्रपटामधलं अनवर सागर यांचे शब्द, नदीम श्रवण यांचं संगीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं

0: असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
1: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
0: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
1: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: ऐकूया मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. गीतकार शकील बदायूनी, संगीतकार नौशाद. हे गीत आहे दिल दिया दर्द लिया या चित्रपटामधलं.

0: स्मार्ट लोकांची स्मार्ट निवड. विश्वास IMPS. क्षणात पैसे पाठवा, क्षणात आनंद पोहोचवा. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. IMPS सेवा, क्षणात जलद व्यवहार, सुरक्षित व्यवहार, विश्वासाचा व्यवहार.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत खिलौना या चित्रपटामधलं. संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत पर्वत के उस पार या चित्रपटामधलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद अजीज यांच्या आवाजात. नक्षलाल पुरी यांच्या या गीताला संगीत आहे खय्याम यांचं.

कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजात. अंगारे या चित्रपटामधलं गीत आता आपण ऐकणार आहोत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत दिलं आहे अनु मलिक यांनी.

ऐकूया अधिकार या चित्रपटामधलं अनुपमा देशपांडे यांनी गायलेलं इंदीवर यांचं गीत. संगीतकार बप्पी लहरी.

0: येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूयात मोहम्मद रफी यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत मुली आई रे या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: वेदांत हॉस्पिटल प्रस्तुत अवघा विठ्ठल, सादरकर्त्या गायिका सौ रागिणी कामतीकर, स्वागतोत्सुक डॉक्टर राजेंद्र नेहते आणि डॉक्टर अनिता नेहते, निवेदन डॉक्टर स्मिता मालपुरे, सहगायन नरेंद्र टोंगळे, किरण शिंदे, सहकार्य विनायक रानडे. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता, ठिकाण गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य. रेडिओ पार्टनर रेडिओ विश्वास.
1: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं समुंदर या चित्रपटामधलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार राहुल देव वर्मन.

विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदर टच स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

पैसे पाठवायचेत ना, मग थांबायचं कशाला? विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, IMPS सेवा, डिजिटल युगातील क्षणातील सुरक्षित सेवा. क्षणात पैसे ट्रान्सफर, 24 तास सुरक्षित आणि विश्वासार्ह. विश्वास बँक, तुमच्या प्रत्येक व्यवहारात विश्वास.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
1: संचयात समृद्धी।
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही, त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज। मंडळी, नाशिक महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेली नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत आता आपण ऐकणार आहोत। याचं गायन केलं आहे श्रावणी गीते आणि संजय गीते यांनी। या गीताचे संगीतकार आहेत संजय गीते, शब्दरचना आहे सुरेखा बोराडे यांची, ध्वनी मुद्रण केलेलं आहे सोर्स म्युझिक स्टुडिओ नाशिक या ठिकाणी। तेव्हा ऐकूया हे नदी स्वच्छता गोदावरी संवर्धन गीत।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत रचना आहे MG हसवत यांची, संगीतकार तिलक राज, आणि हे गीत आहे भीगी पलके या चित्रपटामधलं.
3: जवान जिस्मों के मिलने में

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना.
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380 16512 किंवा 8380 16500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अनाडी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकूयात. संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: फरमाइश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाइश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाइश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.
1: कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात हम तुम और वो या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं. ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे कल्याणजी आनंदजी यांचं.

0: एफडी करायची आहे, मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेट द्या आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130002088. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.
1: आणि आता कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत चट्टा सिंग या चित्रपटामधलं. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, ऐकूया मुबारक बेगम यांच्या आवाजात. आणि या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत खामोश निगाहे या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत. ही गीत रचना आहे संगीतकार रवी यांची.

सेने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

0: हे गीत आपण ऐकलं चोर चोर या चित्रपटामधलं.
1: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल? विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर. ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना? हो आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
2: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.
0: मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत, संगीतकार शंकर जयकिशन आणि चित्रपट आहे आशिक.

आणि आता यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षे यांची गीतरचना, संगीत दिला आहे राहुल देव बर्मन यांनी आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या स्वरात जावेद अख्तर यांची गीतरचना, संगीतकार राहुल देव बर्मन. हे गीत आपण ऐकणार आहोत दुनिया या चित्रपटामधलं.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300002088 विश्वास बँक विश्वासाचं नातं

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज मन

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

करायची आहे? मग निवडा विश्वास कोऑपरेटिव्ह बँक. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील कालावधीसाठी एफडी सुविधा. व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिक आणि रुपये 15 लाखावरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज आणि खास 499 दिवसांची स्पेशल एफडी योजना 7.75% व्याजदरासह. तेव्हा आजच भेटा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाचे नाते.

0: माझ्या पैशाला सुरक्षितता आणि चांगला परतावा कुठे मिळेल?
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेत नक्की मिळेल. 7 दिवसापासून 18 महिने आणि त्यापुढील मुदतीसाठी FD करा आणि मिळवा 3% ते 7.25% पर्यंत आकर्षक व्याजदर.
0: ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष योजना?
1: हो, आहे ना. ज्येष्ठ नागरिक आणि ₹15 लाख किंवा त्याहून अधिक ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज.
0: वा, आणखी काही खास?
1: हो, आमची 499 दिवसांची स्पेशल FD योजना आकर्षक 7.75% व्याजदरासह. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला नक्की भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, तुमच्या विश्वासाची बँक.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी

संध्याकाळी 6 वाजता. ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी, ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक. प्रवेश विनामूल्य.

विश्वास बँकेची आकर्षक FD योजना 7 दिवसांपासून 18 महिने आणि त्या पुढच्या मुदतीसाठी FD व्याजदर 3% ते 7.25% ज्येष्ठ नागरिकांनी 15 लाखांवरील ठेवींना अतिरिक्त 0.50% व्याज विशेष 499 दिवस FD 7.75% व्याजदरानं संपर्क करा 91300020888 विश्वास बँक विश्वासाचं नातं.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.
2: लेफ्ट, राईट, डेबरी, टॅ

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

स्वप्न तुमचं सात विश्वासाची. घरासाठी किंवा व्यवसायासाठी सोलर पॅनल कर्ज, व्यवसाय वाढीसाठी व्यावसायिक वाहन कर्ज, महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज, एकल महिलांसाठी स्वरोजगार कर्ज, पर्यावरण पूरक इलेक्ट्रिक वाहन कर्ज आणि व्यावसायिक डेली कलेक्शन कर्ज योजना. आकर्षक व्याजदर, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क श्री प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508 किंवा आपल्या जवळच्या विश्वास बँक शाखेला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क 9130020888. विश्वास बँक, विश्वासाने प्रगतीकडे.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

वीज बिलाचा वाढता खर्च आता सोलर ऊर्जेकडे वळा. विश्वास बँकेचे सोलर पॅनल खरेदी कर्ज घरासाठी आणि व्यवसायासाठी रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज आणि आकर्षक 9.99% व्याजदर. सूर्याची शक्ती वापरा, विश्वास बँकेची साथ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी 83 00 16 508 किंवा 91 300 20 888. विश्वास बँक, उज्ज्वल भविष्याची खात्री.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

फरमाईश, श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512. आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या. गाणे गा.

स्वतःचे वाहन, स्वतःचा व्यवसाय, ऑटो रिक्षा, टाटा छोटा हत्ती आणि इतर व्यावसायिक वाहनांसाठी विश्वास बँकेचे आकर्षक व्यावसायिक वाहन कर्ज, रुपये 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, सोपी प्रक्रिया आणि जलद मंजुरी. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380165 08. विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची साथी.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: सेने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब, विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर, सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक. प्रवेश विनामूल्य.
1: एक दीवाना शहर में,
2: एक दीवाना नहीं, एक दीवानी भी.

स्वतःचा रिसॉर्ट, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी किंवा पर्यटन व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न आहे, मग विश्वास बँक घेऊन आली आहे महिलांसाठी पर्यटन व्यवसाय कर्ज योजना. रुपये 15 लाखांपर्यंत कर्ज, 5 ते 7 वर्षांची मुदत आणि विश्वासाची साथ. जरूर संपर्क साधा प्रेमचंद तायडे, 96 0417 98 61 आणि गणेश सोमवंशी, 83 800 16 508. महिला उद्योजकांसाठी विश्वासाची साथ.

0: हुजूर, ये है कुंदन सेट, लेडीज में लेटेस्ट फैशन।
1: नहीं नहीं भाई, ये सब मुझे।
2: नवीन सुरुवात नव्या स्वप्नांसाठी, विधवा, कटस्फोटी, परित्यक्ता महिला आणि युवतींसाठी विश्वास बँकेची विशेष स्वरोजगार कर्ज योजना। साडी व्यवसाय, ब्युटी पार्लर, गृह उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि इतर उद्योगांसाठी 25 लाखांपर्यंत कर्ज सुविधा। अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508। विश्वास बँक, तुमच्या यशाचा आधार।

भविष्य आहे इलेक्ट्रिक वाहनांचे. दुचाकी किंवा चारचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विश्वास बँकेचे ईव्ही लोन फक्त 8.99% व्याजदरापासून. पर्यावरणाची काळजी आणि बचतीची हमी. गो ग्रीन, गो विश्वास. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 91300 20888 या क्रमांकावर.

नमस्कार, मी सयाजी शिंदे. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

व्यवसाय वाढवायचाय? विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज, रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज आणि रुपये 25 लाखांपर्यंत तारणासह कर्ज सुविधा. रोज थोडा हप्ता भरा आणि व्यवसायाला द्या मोठी झेप. अधिक माहितीसाठी संपर्क प्रेमचंद तायडे 9604179861 किंवा गणेश सोमवंशी 8380016508. मोठा व्यवसाय विश्वास बँकेच्या साथीने.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

नमस्कार, मी डॉक्टर विजय सूर्यवंशी बोलतोय. आपण ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: मेरा भैया जुगजुग जी।
1: मेरी बहन जुगजुग जी है।
2: सिनेमा कट्टा विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता, किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

सोनं आहे, मग पैशाची चिंता कशाला। विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीची विशेष सुविधा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130002088। गोल्ड लोन म्हणजे विश्वास बँक।

0: का तुमसे कल भी सामना कल तो जानोगे दिल वाला
1: विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

Thank you.

0: पहाटेचे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: काय ग सुनीता, तुझ्या बुटीक मध्ये आजकाल एवढी गर्दी कशी काय?
1: अगं, मी रेडिओ विश्वास 90.8 वर जाहिरात दिली.
0: खरं की काय? पण त्यासाठी खूप पैसे लागले असतील ना?
1: अगं, अजिबातच नाही. फक्त 100 रुपयात माझ्या व्यवसायाची जाहिरात झाली आणि आता रोज रोज नवीन ग्राहक येतात.
0: अरे वा, मग मीही माझ्या घरगुती मसाल्यांची आणि पापडाची जाहिरात देऊ शकते का?
1: नक्की दे. कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर रेडिओ विश्वास हा एक चांगला पर्याय आहे.
0: तुम्ही सुद्धा तुमच्या कोणत्याही व्यवसायाची जाहिरात रेडिओ विश्वास वर नक्की करू शकता.
1: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ वर जाहिरात द्या फक्त 100 रुपयात.
0: अधिक माहितीसाठी संपर्क 83800 16500 आणि 83800 16512.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अचानक पैशांची गरज आहे, पण एफडी मोडायची नाही.
1: मग काळजी कशाची? विश्वास बँकेचं गोल्ड लोन घ्या.
0: काय सुविधा आहेत?
1: फक्त 9% व्याजदर, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज आणि गरजेनुसार ओडी अर्थात ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन.
0: वा, म्हणजे सोनं सुरक्षित आणि पैसा उपलब्ध.
1: विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888. विश्वास बँक, प्रत्येक गरजेला तत्पर साथ.

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याज दरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

येने माकट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य

मुलांचं शिक्षण, व्यवसायाची संधी किंवा अचानक आलेली गरज आता पैशांसाठी थांबू नका. विश्वास बँकेचे गोल्ड लोन फक्त 9% व्याजदरानं, रुपये 50 लाखांपर्यंत कर्ज सुविधा, तसंच ओडी फॅसिलिटी अगेन्स्ट गोल्ड लोन उपलब्ध. सोन्याला द्या मूल्य, स्वप्नांना द्या गती. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला जरूर भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, विश्वासाचं सोन्यासारखं नातं.

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते, चहाची टपरी, किराणा दुकान किंवा रोजचा रोख व्यवहार असणारा कोणताही व्यवसाय। आता व्यवसाय वाढवण्यासाठी घ्या विश्वास बँकेचे हमेबंदी व्यवसाय कर्ज। डेली कलेक्शन पद्धतीने रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज सुविधा, मुदत तब्बल 3 वर्ष, फक्त रुपये 1 लाख कर्जासाठी रोज भरा रुपये 108, रोज थोडं भरा, व्यवसाय मोठा करा। अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला अवश्य भेट द्या किंवा कॉल करा 9130020888। विश्वास बँक, व्यवसाय प्रगतीची खरी साथ।

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 83800 16512 या क्रमांकावर.

0: वाढवायचा आहे, पण मोठी रक्कम कुठून आणू?
1: विश्वास बँकेचे डेली कलेक्शन व्यवसाय कर्ज घ्या.
0: हप्ता कसा भरायचा?
1: अगदी सोपे. रुपये 1 लाख कर्जासाठी फक्त रुपये 108 रोज.
0: रुपये 5 लाखांपर्यंत असुरक्षित कर्ज, मुदत 3 वर्ष. भाजी विक्रेते, फेरीवाले, छोटे दुकानदार आणि रोजच्या रोकड व्यवहाराचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास योजना. अधिक माहितीसाठी जवळच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 91300 20888 या क्रमांकावर. विश्वास बँक, रोजची बचत मोठी प्रगती.

सिनेमा कट्टा, विश्वास ग्रुप आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर नाशिक आयोजित भारतीय जागतिक सिनेमांची अनोखी फिल्मी सफर गुरुवार 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता ठिकाण डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अँड ट्रेनिंग हब विश्वास गार्डन शेजारी ठाकूर रेसिडेन्सी विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेसमोर सावरकर नगर गंगापूर रोड नाशिक प्रवेश विनामूल्य